नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948 अर्थात 19 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो आम्ही आपल्यासोबत आहोत. भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकता आहात. आपल्यासोबत आजच्या या सकाळच्या प्रसारणामध्ये मी आहे सुलभा सौमित्रा.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच श्रोते हो आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.

0: पाण्याची अमर्याद अनुभूती.
1: नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? उठलात ना? हां, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी सुरू झाली की जाग आपोआप येते, नाही का? म्हणजे हां, पण ह्यासाठी डाउनलोड केलं पाहिजे तुम्ही न्यूज ऑन ॲर हा मोबाईल ॲप. अरे बापरे, किती किती सुंदर गजरा आहे हा. आत्ताच मैत्रिणीने दिला. श्रोते, मला वाटतं की जगणं आनंदी करण्यासाठी खूप काही मोठं शोधावं लागतं, खूप काही मोठ्या गोष्टी असाव्या लागतात असं अजिबात नाही. आनंद आपल्या अवतीभोवतीच असतो. म्हणजे आनंदाचं कसं आहे की त्या मृगजळासारखं आहे किंवा कस्तुरीसारखं आहे. आणि बापरे, किती सुंदर गजरा आहे हा. खूप खूप छान आहे. किती प्रसन्न वाटतंय. एकदम स्टुडिओ असा दरवळून मस्त सुगंधित झालेला आहे. श्रोते हो, आपल्या म्हणजे बायकांना आवडणाऱ्या काही अशा खास अशा गोष्टी असतात आणि त्यामधलीच ही एक गोष्ट म्हणजे गजरा, फुलं. हो की नाही? म्हणजे शुभ्र फुलांचा गजरा. गजऱ्याचा हा मंद सुवास दिवसभर आपल्याला तजेला देत राहतो, मन शांत करतो. अर्थातच म्हणजे आत्ता माझ्यासमोर मोगऱ्याचा गजरा आहे म्हणून असं वाटतं. उन्हाळ्यात मोगऱ्याची फुलं खूप येतात, तर उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा आपण सगळ्या बायकांनी माळलाच पाहिजे असं मला वाटतं. हो, म्हणजे गजरा फक्त दिसायला सुंदर असतो, खूप छान दिसतो आणि त्याचा सुगंध येतो, मनाला तजेला देतो असं काही नसतं. तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. शास्त्रज्ञांनी ते अनेक फायदे देखील सांगितलेले आहेत. म्हणजे खरं तर आपण कल्पनाही केलेली नसेल इतके फायदे आहेत या सुगंधाचे आणि गजऱ्याचे आणि फुलांचे. आपण हल्ली काय आहे की हल्लीच्या मुली गजरा काय ओल्ड फॅशन असं म्हणून आधुनिकतेच्या मॉडर्निटीच्या नावाखाली गजरा माळत नाहीत केसांमध्ये. पण मला वाटतं की आपण जुन्या गोष्टी असं आधुनिकतेच्या नावाखाली आपण टाळायला लागलेलो आहोत. खरं तर स्त्रियांमध्ये दर महिन्याला जे हार्मोन्स बदल होतात त्यामुळे म्हणजे ते हार्मोनच्या चढ उतार आपल्या शरीरात होत असतात, तर त्यामुळे होणारी आपली चिडचिड जी असते ती या सुगंधामुळे बरी होते, शांत होतं मन असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे गजरा आपण माळतो पण त्यामुळे आजूबाजूचं वातावरण देखील प्रसन्न होतं. आता बघा, घरात गृहिणी असोत किंवा नोकरदार असोत, बायका ताण देखील आपल्याला येतच असतो. ही प्रत्येक जबाबदारी पार पाडताना आपल्या मनाला शांती मिळावी आणि डोकं शांत राहावं असं जर वाटत असेल तर गजरा जरूर जरूर जरूर केसात माळला पाहिजे. बघा, म्हणजे गजऱ्याचंच काय, घरात सुद्धा फुलं आणून ठेवली तरी पण सुगंधांमुळे जे एक वातावरण छान होतं ते काही औरच असतं. आणि गजरा, सौंदर्य, सुंदरता ह्या दोन्ही गोष्टी तर एकमेकांच्या हातात हातच गुंफून चाललेल्या असतात. म्हणजे आता खरं तर रोज आपल्याला गजरा माळता येत नाही ही खंत असतेच, मला तरी आहे. पण जिथे शक्य असेल तिथे मात्र आवर्जून गजरा माळला पाहिजे. आणि कुठलाही सण असो की गजऱ्याशिवाय तो नाही गेला, रिकामा नाही गेला पाहिजे असं मला वाटतं. ह्या दरवळणारा सुगंधाची प्रसन्नता आमच्या स्टुडिओत तर आत्ता आहेच आहे, ती आपल्या मनात, आपल्या तनात, आपल्या घरामध्ये येवो, दिवसभर तो तजेला राहो ही शुभेच्छा.

आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयी माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये योग आणि आपलं आरोग्य या माहितीचा भाग तिसरा. ही माहिती आपल्याला देत आहेत योग शिक्षक वर्षा लोखंडे. सकाळी 6:50 पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी या माहितीचा भाग तिसरा परिसर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. यात सहभागी आहेत तज्ज्ञ आनंद देशमुख. सकाळी 7:00 ईसी अक्षरे रसिकेमध्ये पान उलटताना या मालेत अंजली चिपलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषणाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन याचा भाग 9. आज सकाळी 9:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 10:00 आकाशवाणीच्या 90 निमित्ताने विशेष मालिका संकटातील सोबती. दुपारी 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम. यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखिका स्मिता जोगळेकर आणि ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. दुपारी 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात मेन कॅरेक्टर एनर्जी स्वतःची गोष्ट स्वतः घडवताना हा कार्यक्रम लेखिका मैथिली जगताप. सकाळी 6:30 अमृत कलशमध्ये

0: छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कुटुंब न्यायालय समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांची मुलाखत संध्याकाळी 6:30 प्रसारित होणाऱ्या अमृत कलश या कार्यक्रमात संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार याविषयी डॉक्टर प्रमोद मांडवकर यांची मुलाखत रात्री 9:15 स्पॉटलाईट 9:30 मनी टॉक 9:45 आणि मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू रात्री 10:30 नभोनाट्य आनंद ओहोरी लेखक दीबा मोकाशी नादब्रह्म कार्यक्रमात सकाळी 10:30 पंडित वसंत रानडे यांचं व्हायोलिन वादन राग नटभैरव दुपारी 2:30 प्राजक्ता मराठे यांचं गायन राग सामंत सारंग संध्याकाळी 5:02 रणजित फाटक यांचं संतुरवादन राग पुरिया कल्याण रात्री 10:00 पंडित मणिप्रसाद यांचं गायन राग शिवकंस हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम आणि आता हवामान वृत्त मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र होतं कमाल तापमान कुलाबा इथं 35 सांताक्रूज इथं 34 किमान तापमान कुलाबा इथं 27 सांताक्रूज इथं 27 हवेतली आर्द्रता कुलाबा इथं नोंदली गेलेली नाही येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील कमाल तापमान 34 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही ठाणे रायगड पालघर इथेही हवामान थोडंसं ढगाळलेलं राहील हे होतं हवामान वृत्त आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 6:40 झालेली आहेत कार्यक्रम कृषीवाणी
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो महाराष्ट्रात कडधान्य पिकांची खूप विविधता आहे इथलं हवामान आणि भौगोलिक परिस्थिती कडधान्यांसाठी अनुकूल आहे देशातील एकूण कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 15-20% आहे सर्व स्तरांवर अन्नसुरक्षा साध्य करण्यासाठी डाळींची भूमिका महत्वाची आहे तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक आहे तुरीसाठी जमीन मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी असावी आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जीवाणूंच्या ग्रंथींची वाढ योग्य होत नसल्यानं रोपं पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते जमिनीचा सामू 6.5-7.5 दरम्यान योग्य असतो या पिकाला 21-25 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं वार्षिक सरासरी 750-1000 मिलीमीटर पर्जन्यमान आवश्यक असतं फुलं येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडं हवामान अधिक उपयुक्त ठरतं स्वच्छ सूर्यप्रकाश पुरेसा ओलावा आणि कोरडं हवामान आवश्यक असतं ढगाळ आणि दमट हवामानात फुलगळ होते दाणे भरत नाहीत किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते पेरणीनंतर पहिल्या 2 महिन्यांच्या कालावधीत पर्जन्यमान चांगलं असेल तर वाढ अतिशय जोमदार होते पूर्व मशागत करताना खोल नांगरणी करून वखराच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर हेक्टरी 20 गाड्या शेणखत जमिनीमध्ये मिसळावं पूर्वीच्या पिकाची धसकटं काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी मान्सून पहिला पेरणी योग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा पेरणीसाठी योग्य असतो पाऊस अनियमित पडला तर पेरणीस उशीर होतो आणि उत्पादनात घट येते यासाठी 10 जुलैपूर्वी पेरणी करावी फुलं आणि शेंगांची संख्याही कमी राहते तुरीच्या विविध वाणांच्या प्रकारानुसार बियाण्याचं प्रमाण घ्यावं त्यामुळे प्रति हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते सलग पीक घ्यायचं असेल तर ICPL 87 या अतिलवकर तयार होणाऱ्या वाणाकरता 45x20 cm अंतर ठेवावं लवकर कालावधीच्या वाणाकरता 60x20 cm अंतर ठेवावं या व्यतिरिक्त 2 ओळींमध्ये 5-6 फूट आणि 2 रोपांमध्ये 1 फूट अंतर ठेवून पेरणी करावी पेरणीपूर्वी प्रति किलो 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेंडिझम एकत्र करून चोळावं यानंतर 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन गुळाच्या थंड द्रावणामधून चोळावं गुळाचं द्रावण तयार करण्यासाठी 1 लिटर पाण्यात 125 ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावं बियाणं 1 तासभर सावलीत सुकून लगेच पेरणी करावी तुरीच्या वाणांमध्ये ICPL 87 ही जात 120-130 दिवसांमध्ये तयार होणारी असून 18-20 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं याची वैशिष्ट्य म्हणजे मर्यादित वाढीचा झुपक्यानं शेंगा येणारा सर्वाधिक लवकर तयार होणारा वाण आहे AKT 88-11 हा 140 ते 150 दिवसांमध्ये तयार होणारा वाण असून 15 ते 16 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. लवकर तयार होणारा सलग तसंच आंतरपिकासाठी योग्य असा वाण आहे. विपुला ही 145 ते 160 दिवसात तयार होणारी जात असून 24 ते 26 क्विंटल हेक्टरी उत्पादन येतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे सलग तसंच आंतरपीक पद्धतीसाठी भरघोस उत्पादन देणारा असा वाण असून मर तसंच वांज रोगास प्रतिकारक आहे. राजेश्वरी ही 140 ते 150 दिवसात तयार होणारी जात असून 28 ते 30 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. मर आणि वांज रोग प्रतिकारक्षम, लवकर पक्वता आणि तांबड्या रंगाचे टपोरे जाणे यातून मिळतात. तुरीसाठी प्रति हेक्टरी चांगलं कुजलेलं 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कोळणीच्या वेळी शेतामध्ये पसरावं. सुरुवातीच्या काळात नत्राची गरज भागवण्यासाठी पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद म्हणजेच 125 किलो डाय अमोनियम फॉस्फेट अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्टरी द्यावं. प्रति हेक्टरी 30 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिलं असता पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
0: तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ता आपण ऐकत होता श्रोते हो. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव हो।

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळ वर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते. त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात पाय मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे. कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झुलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला, हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कंबरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यांइतके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रियानंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठदुखी, खांदेदुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
0: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% हे जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्व माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का? त्यांची निगराणी करताना कुठली विषवल्ली कशी फोफावली? ही तणकटे काढून मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का? माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिघातल्या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारं माणूस असा का वागतो हे अंजली चिप्पलकट्टी यांनी लिहिलेलं राजहंस प्रकाशनचं पुस्तक. पारंपरिक शैक्षणिक चौकटी मोडून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून मानवी वर्तन समजावून सांगणारं हे लिखाण मराठी साहित्यात महत्वाची भर घालतं. हे पुस्तक मानवी वर्तनाच्या गुंतागुंतीचा शास्त्रीय आणि बहुआयामी वेध घेणारं महत्वपूर्ण लिखाण आहे. मन आणि शरीर, जाणीव आणि नेणीव, भावना आणि विचार यांचा परस्पर संबंध केवळ तत्वज्ञानापुरता मर्यादित न ठेवता लेखिकेने त्याचा वैज्ञानिक अभ्यास विविध ज्ञानशाखांच्या सहाय्याने उलगडला आहे. मेंदू विज्ञान, मानसशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, जनुकशास्त्र, मानववंशशास्त्र अशा शाखांच्या मिलाफातून माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनाची सखोल चिकित्सा या पुस्तकात केली आहे. माणसाच्या वर्तनावर केवळ जैविक घटकांचा नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटकांचाही मोठा प्रभाव असतो असं हे पुस्तक ठामपणे मांडतं. नैतिकता, धर्मभावना, विषमता, हिंसा, प्रेम, लैंगिकता, कन्फर्मेशन बायस ह्यासारख्या संकल्पनांचा अभ्यास करताना लेखिकेने विविध संशोधने, प्रयोग आणि सर्वेक्षणांचा आधार घेतला आहे. मानवी समाजातील तणाव, दुभंग आणि सामूहिक वर्तनातील विसंगती हे सगळं समजून घेण्यासाठी हा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे नजर टाकली तरी या पुस्तकाच्या सखोल विश्लेषक मांडणीची व्याप्ती ध्यानात येते. भाषा कशी वाकवली वापरली जाते, राष्ट्रहिताच्या नावानं युद्ध कशी पेटवली जातात, समाजमन पेटवून दंगली कशा घडवल्या जातात, भावना, संस्कृती आणि समस्थिती, सामाजिक भांडवल, लिंकिंग कॅपिटल आणि बॉन्डिंग कॅपिटल, सामाजिक भावना उत्क्रांत होताना संस्कारित कशा होतात या आणि अशा विषयांचा मागोवा घेताना लेखिकेने अनेक ज्ञानशाखा आणि त्यातील संशोधनांचा आधार घेतला आहे. क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पना सुलभ प्रवाही मराठीत मांडताना लेखिका रोजच्या उदाहरणांचा आणि रूपकांचा वापर करतात. विषबा, हुशारबा यासारख्या संज्ञा, स्मरणयुक्त्या आणि चित्रात्मक मांडणी यामुळे हा वाचन अनुभव सुलभ आणि रंजक बनतो. पुस्तक विद्वत्तापूर्ण असूनही ह्याचमुळे वाचकाला दुरावलेले वाटत नाही. पुस्तकाचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्याची समाजाभिमुख दृष्टी. केवळ सिद्धांत मांडण्यावर न थांबता भारताच्या सामाजिक राजकीय वास्तवाशी त्यांची सांगड घालत काय करता येईल याबद्दलही लेखिका विचार मांडतात. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि करुणा यांचा समतोल साधत त्या विवेक

0: प्रवृत्त करतं. विवेक, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करत अधिक समजूतदार आणि सजग समाजाकडे वाटचाल करण्यासाठी बौद्धिक बळ देतं.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
0: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या

माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBIनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBIनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य

0: महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका.
3: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्रीशक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
4: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
3: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
5: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
3: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
3: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो।
2: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही।
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक। होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन AIR और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी। तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट्टी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहेत. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात

0: हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं.
1: बरोबर.
0: साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काही तर त्याचे
1: मनामध्ये
0: येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5000 4000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: सेफ आहे,
0: व्यासपीठ आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेला, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना खोत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरीमधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्व्हे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आयडी त्यांच्याकडे असतं, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअपवरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुकवरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते

0: प्रेझेंट असतात.
1: अच्छा सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही.
1: अच्छा,
0: एक सामान्य समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंटवर परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाहीये माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. सकाळचे 7:40 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत, पण त्याआधी विक्रम्स फिटनेसच्या प्रभात रोडवरच्या ब्रांचमधले काही जण आपल्याशी गप्पा मारतायत. बघूया आज कोण बोलणार आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा.
4: नमस्कार, माझं नाव मानसी गाडगीळ.
3: तुम्हाला इथे येऊन किती दिवस झालेत आणि इथे तुम्ही आधी आलात कशासाठी, काय कारण होतं?
4: मला विक्रम फिटनेस जॉईन करून आता 4 महिने होऊन गेलेत आणि मी इथे मेन रिझन हेच होतं की वेट लॉस करायचा होता हेल्थ पर्पजसाठी. मला आधी PCOS होता, पण त्याच्यानंतर माझे पिरियड्स थोडे रेग्युलर यायला लागले होते, पण वेट लॉस होत नव्हता. आणि IT प्रोफेशनल असल्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आणि वर्क फ्रॉम होम आहे, मला ऑफिसलाही जायला लागत नाही, त्याच्यामुळे वेट लॉस, घरातनं बाहेर पडणं व्हायचं नाही, लेथार्जी आणि असं आळस भरल्यासारखं हे दिवस असाच जायचा. सो काही ऍक्टिव्हिटी नव्हत्या, घरातलं काम सोडलं तर बाकी काही ऍक्टिव्हिटीज नव्हत्या आणि वेट लॉसही होत नव्हता. सो त्यासाठी मी विक्रम फिटनेस जॉईन केलं.
3: सो आता तुमचं काय म्हणणं या सगळ्याबद्दल, ही जर्नी कशी आहे किंवा इथं आल्यानंतरचा एक्सपिरियन्स, म्हणजे आता जिम जॉईन केल्यानंतर आता झालेले बदल?
4: जिम जॉईन केल्यानंतरचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे एक इन्स्टंट बदल जो दिसतो तो म्हणजे तुम्हाला डेली ऍक्टिव्हिटीसाठी एनर्जी वाटते.
3: ओके,
4: रिफ्रेश असता दिवसभर, कारण सकाळी तुमचा तासभर वर्कआउट झालेला असतो.
3: ओके,
4: त्याच्यानंतर सेकंड थिंग इज एक डिसिप्लिन लागतं. जसं मी म्हणलं की माझी लाईफस्टाईल बघता त्याच्यात डिसिप्लिन कुठेही नव्हतं.
3: अच्छा.
4: सो मेन माझा उद्देश हाही होता की एक लाईफस्टाईल मध्ये डिसिप्लिन इनकॉर्पोरेट करणं. त्याच्यामुळे डाएट प्रॉपर फॉलो झाला आणि विदिन 4 मंथ्सच्या स्पॅन मध्ये माझा 9 किलो वजन कमी झालं
3: अँड
4: स्टील इट इज गोइंग ऑन.
3: ग्रेट,
4: इट इज इन अ प्रोग्रेस.
3: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9031135000, 9031135000, 90111 32500.
5: आजकाल ऍक्च्युली IT सेक्टर मध्ये काम करणारे जी लोक आहेत आणि एस्पेशली ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे ना, तर तसं आपण टेक्निकली बघायला गेलं तर त्यांची हालचाल एक तर कमी होते.
3: Okay.
5: दुसरी गोष्ट घरातनं बाहेर पडणं नाही. आणि तिसरी गोष्ट जी फिजिकल ऍक्टिव्हिटी एका ऑफिसला, आपण नाही म्हटलं तरी जेव्हा ऑफिसला माणूस रोज जातो तेव्हा काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी ही त्या व्यक्तीची चालू राहते. म्हणजे ऑफिसमध्ये चालणं असेल, ऑफिसमध्ये एखाद दुसऱ्या जिना वरती चढणं असेल, खाली उतरणं असेल, या सगळ्या गोष्टी इन्स्टंटली स्टॉप होतात. आणि ऍक्च्युली ही जी ऍक्टिव्हिटी असते आपल्याला वाटतं की ती काहीच नसते ऍक्टिव्हिटी, पण ती ऍक्टिव्हिटी ऑफिसला जाण्याच्या नावाखाली जी होते ती तशी बरीच असते. आणि मग ही ऍक्टिव्हिटी कमी म्हणजे बंद झाल्यानंतर मी भरपूर, म्हणजे इनफॅक्ट आता माझे काही मित्र आहेत IT मध्येच आहेत, ते तर कधी कधी सांगतात की आम्ही 1-1 आठवडा घराच्या बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे मग हळूहळू काय होतं, वजन वाढायला लागतं. आणि आपल्याला माहितीये की वजन हे नुसतं वाढत नाही, त्याच्याबरोबर काही ना काहीतरी इतर त्रास हे चालू होतातच, पण त्याच्यावरती क्विक ऍक्शन घेणं आणि तो इश्यू, मी नेहमी म्हणतो की हेल्थ इश्यूज हे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह लेवलला सॉल्व्ह केलेत तर ते खूप चांगलं असतं, रादर दॅन क्युरेटिव्ह. म्हणजे तो प्रॉब्लेम होऊन त्याच्यावरती मेडिकेशन किंवा काहीतरी मेडिकल इंटरव्हेन्शन चालू झाल्यानंतर त्याच्यावरती काम करण्यापेक्षा आधीच काम केलं तर हे हेल्थ प्रॉब्लेम अत्यंत सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होतात. मानसी मॅडमच्या बाबतीत म्हणलं तर जॉईन केल्यापासून त्यांनी

0: सगळ्या गोष्टी अत्यंत उत्तम पद्धतीने फॉलो करायला चालू केल्या आणि आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांचं वजन 4 महिन्यामध्ये 9 किलोनी कमी झालंय. अजून ते वजन कमी होतच आहे. माझ्या मते 15 दिवसात त्यांची पुढची सोनोग्राफी होईल, त्याच्यामध्ये त्यांच्या पीसीओएसचं स्टेटस काय ते कळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ज्या म्हणल्या की इकडे आल्यानंतर एनर्जी लेवल वाढल्यासारखी वाटते, तर हेल्थ कोच म्हणून ही आमची जबाबदारी असते की माणसाकडनं एवढाच व्यायाम करून घ्यावा जेवढा त्या व्यक्तीला त्या करंट फिजिकल कंडिशनमध्ये झेपेल आणि त्या व्यक्तीला परत यावंसं वाटेल.
1: बरोबर.
0: असा व्यायाम द्यायचा जो त्यांना करायला जमेल, दिवसभर त्यांना बाकीची कामं करायला एनर्जी पुरेल आणि त्यांना पॉझिटिव्ह वाटेल आणि ते परत येतील.
1: नक्कीच. याच पॉईंटवर वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031 3250 9031 3250 90111 3250. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
1: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडं मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091 1800-267-8091 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
5: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
5: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
5: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
5: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता भावधारा कार्यक्रम.

समाचार प्रभात आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर मॉर्निंग न्यूज आणि ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. पण आता आधी समाचार प्रभात आणि मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत

भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या संदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी 1 महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तवेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1-15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल

विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ राजस्थान उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं केरळम लक्षद्वीप ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 हून अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेली ही देशभक्तीपर रचना होती आणि याबरोबरच श्रोतेहो भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 9 वाजता.

0: मानव संकट आणि एक अढळ विश्वास आकाशवाणी.
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता.
2: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करीत आहोत. संकटातील सोबती.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे, हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा तेव्हा लोक अंधारात एका रेडिओभोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सके. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें, दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूं कि आज हमारे देश के लिए जरूरी है, एक जय जवान और एक जय किसान, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूं, आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद.
1: हा केवळ नारा नव्हता तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं. शास्त्रीजींच्या या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं.

0: मुंबई केंद्रावरून त्याकाळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती. रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले. त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक.
1: आकाशवाणी श्रोतेहो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये. कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा. टोल फ्री क्रमांक आहे.
2: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे. आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं. ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे. आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो. याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात.
1: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल. प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीने लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे. मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईत सुद्धा जाणवला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो, आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली. जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली. काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना. आणि आताच्यासारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं. नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं. संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता. बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती, आणि मदतीसाठीचे क्रमांक सुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो. आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी सुद्धा आम्ही घेतला. त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्वाचं असं काम केलं. आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा, आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र, म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस, शासनाचे महत्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स, हे सगळं सुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने या प्रसंगी केली.
0: अगदी खरंय. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
2: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली, त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

0: 26 जुलै 2005 चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारी सुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांना सुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 चा कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणारं असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईलसुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतोय ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे 2 विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं. ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती. काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. RJ जे पोचू शकले 1-2 ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची. आणि आमच्यापैकी काही मंडळींनी, अधिकारी मंडळी, ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कुणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणाघरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणाघरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता. पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला, तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता।
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता। अशा वेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली। थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली।
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते। आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला।

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

0: भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूने निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: दाहिने हाथ में फ्रैक्चर हो गया था, वो लिख नहीं पाती थी. हम अपना भी लिख लिया करते थे, उसका भी लिख देते थे. और दोपहर में भोजन के समय में उसे खाना भी खिलाती थी. इस टीचर ने बड़ी तारीफ करी थी हमारी सहेली के माता पिता को भी बताया था. ऐसे ही हमारे श्रोता एक और लिख रहे हैं, बहुत बढ़िया इबारत है जिसमें निस्वार्थ लिए हुए बचपन, दूसरी ओर अट्ठास लिए हुए यौवन और सबका निचोड़ अनुभवी जीवन की प्रौणावस्था इस उम्र तक आती आती यादों का गुलदस्ता बन जाता है. बिल्कुल सही बात है. हमारे श्रोता लिखते हैं, हमारे हम उम्र मामा जी ने मुझे चक्की में से सत्तू चोरी करवाई थी बचपन में. सुबह जब सबको पता चला तो मामा जी को तो डांट पड़ी, मुझे नहीं, क्योंकि मैं तो मेहमान बनकर गई थी. सही बात है. स्कूल के दिनों में गर्मियों के स्कूल में लड़कियों की अक्सर नकसीर फूट जाती थी. एक ही लड़की को हुआ, सारी लड़कियां डरकर भाग गईं, पर मैं अपनी चचेरी बहन को देखा. ऐसे होते हैं, हम दो सहेलियों ने मिलकर उसे जमीन पर लिटाया, उसकी नाक पोछी, ठंडा पानी पिलाया और प्राथमिक उपचार किया और स्कूल की टीचर को भी बता दिया. और बड़ी दीदी ने बड़ी पीठ थपथपाई थी आपकी. हमारे श्रोता लिखते हैं, गाय माता के बछड़े को खोल देते थे सुबह सुबह. दूध खाली कर पी जाता था तो पिताजी बहुत मारते थे, और खोलते इसलिए थे क्योंकि माँ बेटे दोनों रो रहे होते थे. हमारी कौशोता लिखती है कि एक बात और, हम अपनी सिर पर चुनी रख के आंखें बंद करके मस्ती में बैठ जाते, चुन्नी रख के बैठ जाते थे और सबसे सब किसे कहते थे, हम सबके लिए प्रार्थना करते हैं, जबकि प्रार्थना का तो अर्थ पता ही नहीं था. हमारे श्रोता लिखते हैं कि बचपन में मेरा दोस्त और मैं रात को मेन मार्केट में रोड के दोनों तरफ खड़े हो जाते थे. हाँ, और एक रस्सी रखते थे, कोई निकलता था तो दोनों दोस्त रस्सी को ऊपर कर देते थे, राह गिर गिर जाते थे. इस चक्कर में कई बार मार भी पड़े. ये तो गलत बात है. हमारे एक श्रोता 7वीं कक्षा में प्रथम आए थे और उन्हें शाबाशी मिली थी 1974 में. हम आपको आज भी शाबाशी देते हैं उस बात के लिए. बचपन में नवरात्रि में 9 दिन के सजाने का काम उनकी टोली करती थी. बहुत बढ़िया बात. हमारी शरारतें ऐसी थी, हमारे श्रोता लिखते हैं, कि जब मम्मी कहीं जाती थी तो कभी जीन्स टी शर्ट भाई की पहनकर और अपनी सहेली को साड़ी और लहंगा पहनाकर डांस करते थे फिल्मों को देखकर. फिर कैप लगाकर क्रिकेट खेलना घर के अंदर बिना नुकसान किया. बहुत अच्छे बच्चे थे. ऐसे ही हमारे श्रोताओं ने बहुत सारी बातें लिखी. अब चलते हैं हम उस ओर जो एक अलग दौर है. वो दौर में आपने जो विषय पढ़े हैं उन विषयों में से आपका पसंदीदा विषय कौन था, जल्दी से बताइएगा। आपके पसंदीदा विषय को बताते हुए ये भी बता दीजिए ये गीत में आवाज किसकी है।

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली। इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे। इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे। आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे।

0: यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहेत. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि

0: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती। इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता। और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर 21 मई शाम 6:30 पर। लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम। आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई। प्रवेश बिल्कुल मुफ्त। आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं।
1: श्रोते हो नमस्कार। विविध भारती सेवेचं प्रसारण आपण ऐकत होता। श्रोते हो FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे। आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29, वैशाख शके 1948, दिनांक 19 मे 2026। श्रोते हो संध्याकाळचे 5 आजच्या या प्रसारणात मी संजीवनी पालेकर सर्व श्रोत्यांचं स्वागत करते। सुरुवातीला जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करू। सायंकाळी 5:30 माझ्या कवितेचा प्रवास, वसंत खोत यांची श्रीपाद कहाळेकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करू। सायंकाळी 6 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू। सायंकाळी 6:05 लोकसंगीत, तर सायंकाळी 6:25 उद्या बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार ऐकू शकाल। सायंकाळी 6:30 भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करू। सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही ऐकू शकाल। श्रोते हो ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं हे प्रसारण FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। आणि आजच्या प्रसारणात श्रोते हो मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालेकर। आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत। श्रोते हो संध्याकाळ, दिवसभराच्या धावपळीला आता थोडासा विराम मिळालाय। आभाळवर केशरी रंगाची उधळण झाली आहे। सूर्य हळूच निरोप घेतोय आणि मनाला हवी हवीशी वाटणारी संध्याकाळ अलगत आपल्या भेटीस येत आहे। अशी ही संध्याकाळ म्हणजे फक्त दिवसाचा शेवट नसतो, तर ती असते आठवणींची चाहूल, मनातल्या भावनांची कुजबूज। चला तर याच आशयाशी निगडीत कार्यक्रमात सुरुवातीला गीत ऐकूया। जुंबिश या चित्रपटातील पिनाज मसानी आणि शैला गुलवाडी यांच्या स्वरात सलाहुद्दीन परवेज यांचं हे गीत आहे। संगीतकार आहेत जयदेव। ऐकूयात।

ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, संध्याकाळ किती वेगवेगळ्या भावना घेऊन येते हो की नाही. कधी डोळ्यासमोर अगदी दिसून येते घरासमोरची तुळस, दारात लावलेला दिवा आणि दिवसभरानंतर घराकडे परतणारी ही माणसं, हे सगळं वातावरण म्हणजे संध्याकाळ. अशी ही संध्याकाळ, कधी ती प्रेमाची असते, कधी विरहाची, तर कधी शांतपणे स्वतः

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, संध्याकाळी वातावरणात एक वेगळीच जादू असते आणि निसर्गही जणू शांत होत जातो. वाऱ्याची मंद झुळूक, आकाशात पसरलेला रंग आणि मनात उमटणाऱ्या भावना, ही वेळ जितकी शांत तितकीच मनाला जवळची, हो की नाही? चला तर श्रोते हो कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आह या चित्रपटातील शैलेंद्र यांचं गीत ऐकूया, संगीत शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, काही संध्याकाळी मात्र मनात कायमच्या राहून जातात, कारण त्या वेळेला कोणीतरी खास सोबत असते किंवा कुणाची आठवण नकळत डोळ्यात तरळत असते। अशी ही सुंदर संध्याकाळ आपल्याला काय शिकवते, तर दिवस कितीही कठीण गेला तरी शेवटी मनाला शांतता मिळतेच, पण प्रत्येक मावळतीनंतर एक नवीन पहाट जन्माला येते। श्रोते हो, आत्ता ऐकूयात लता मंगेशकर आणि सी रामचंद्र यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आहे, चित्रपट अलवेला।

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचा साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, मावळणारा सूर्य जसा उद्याच्या नव्या पहाटेची आशा देऊन जातो, तसंच आयुष्यातील प्रत्येक संध्याकाळ नवीन स्वप्नांची चाहूल देत असते. आणि म्हणूनच श्रोते हो, मनातल्या आठवणी जपा आणि आपल्या माणसांसोबत आठवणींचे क्षण जपा आणि नेहमी आनंदी रहा. कार्यक्रमातलं आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं कोहिनूर या चित्रपटातलं गीत. शकील बदायुनी यांच्या गीताला संगीत नौशाद यांचं आहे.

0: श्रोतेहो, दिवसभराच्या धावपळीला अलगद विराम देणारी वेळ म्हणजे संध्याकाळ. पाखरांची घरट्याकडे परतणारी लगबग आणि मनात नकळत दाटून येणारी शांतता ही वेळ प्रत्येकाला काही ना काही सांगून जाते. कुणाला आठवणी देते, कुणाला समाधान, तर कुणाला नव्या स्वप्नांची चाहूल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
0: श्रोतेहो, संध्याकाळचे 5:30 झाले आहेत. आता ऐकूया माझ्या कवितेचा प्रवास. वसंत खोत यांची श्रीपाद कहाळेकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: कविता ही अशी साहित्यकृती की ज्यामध्ये मनुष्य वेदनाला

0: खऱ्या अर्थानं आपल्या लेखणीच्या माध्यमातून कवी प्रगट करत असतो. स्वतःला आलेले अनुभव, समाजामध्ये दिसणाऱ्या वेदना यांचा जिवंत आविष्कार म्हणूया आपण कवितेच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशाच पद्धतीनं विशेषतः ग्रामीण भागावर ज्यांनी सातत्यानं इथल्या वेदनांचा हुंकार आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला असे कवी वसंत खोत आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून या कवितेच्या वाटचालीचा आढावा घेऊया. खोत सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: मला सांगा की कविता किंवा कुठलीही साहित्यकृती, तुम्ही तसं कथाही लिहिता आणि कविता तर तुमच्या प्रसिद्ध असतातच, वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या साहित्य अंकामध्ये दिवाळी अंकात या कविता बऱ्याच प्रसिद्धही झालेल्या आहेत, पण ह्या कविता जेव्हा तुम्ही लिखाण करता याची सुरुवात नेमकी केव्हा झाली, पहिली कविता केव्हा लिहिली काही आठवत आहे का?
1: साधारणपणे माझी पहिली कविता लिहिलेली मला आठवते, मी त्यावेळी शालेय जीवनामध्ये होतो. इयत्ता 7वीच्या वर्गात असताना माझ्या हातून एक कविता अशी मला त्यावेळी वाटत नव्हती, परंतु मी तशा प्रकारचं लेखन केलं आणि माझ्या गुरुजनांना दाखवलं. त्यावेळी त्यांनी कौतुक केलं, अर्थात कविता म्हणून त्याचा दर्जा फारसा अव्वल असणं स्वाभाविकच नाहीच, परंतु काहीतरी आपल्या हातून ओडकं तोडकं लिखाण होत आहे आणि ते करावंसं वाटतं याची जाणीव मला त्या वयात झाली.
0: पण शिक्षकांनी कौतुक केलं की पाठीवर दणका दिला?
1: हां, तसं त्यांनी सुरुवातीला कौतुकच केलं, परंतु त्याच्यामधल्या काही उणीवा त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यातले काही दोष हेही दाखवले आणि त्यांनी तशी प्रशंसा केली.
0: या लिखाणाला प्रोत्साहन पहिल्यांदा 7वीपासून तुम्हाला मिळायला सुरुवात झाली.
1: बरोबर.
0: खोत सर, तुमचं घर तसं ग्रामीण भागामध्ये आणि घरी थोडीफार शेतीसुद्धा, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या वेदना या तुमच्या साहित्यकृतीतून प्रामुख्यानं जाणवतात. तुमच्या कविता जर बघितल्या तर शेतकऱ्यांच्या वेदना यामधून सारख्या प्रगट होतात. आत्तासुद्धा तुमच्या हातामध्ये काही कविता आहेत, त्यातली पहिली कवितासुद्धा तुम्ही बळीराजाला समर्पित केलेली आहे, जर आमच्या श्रोत्यांना वाचून दाखवाल.
1: हो, माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आणि ग्रामीण भागामध्ये गावांमध्ये शेतामध्ये राबणारे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, त्यांचं जीवन मी जवळून पाहत होतो आणि त्यातून त्यांच्या अतोनात कष्ट आणि त्या शेती व्यवसायातून त्यांना मिळणारा त्यांच्या कष्टाच्या तुलनेनं कमी मोबदला म्हणूया आपण, किंवा नैसर्गिक अनेक प्रकारच्या आपत्ती, या सर्वातून हा शेतकरी कशा पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करतो हे मी बारकाईनं पाहत होतो. आजूबाजूला परिस्थिती, वातावरण हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होतं आणि त्यातूनच मला काव्य लेखनाची प्रेरणा मिळाली असं म्हणता येईल. या विषयावरची माझी एक कविता बळीराजा नावाची आहे, जी मी आता तुम्हाला वाचून दाखवतो. बाप माझा बळीराजा काळ्या मातीत राबतो, स्वतः राहून अर्धपोटी साऱ्या जगाला पोसतो. बाप करतो पेरणी रान बहरून आले, अवकृपा वरुणाची उभे पीक वाया गेले. दैव कधी जोरावर छान हंगाम साधला, बाजारात जाता मात्र माती मोलाने विकला. बाजारात जाता मात्र माती मोलाने विकला. रोज नवे नवे टाके उसवल्या आयुष्याला, घाम गाळून गाळून बाप पाठीत वाकला. दुनियेचा अन्नदाता कुणी केला त्याचा घात, दुनियेचा अन्नदाता कुणी केला त्याचा घात, रात्रंदिन राबूनही त्याचा रिकामाचा हात. कितीतरी पिढ्या गेल्या भोग सरता सरेना, कितीतरी पिढ्या गेल्या भोग सरता सरेना, किती किती खस्ता खाव्या रण फिटता फिटना, रण फिटता फिटेना। धरित्रीच्या कुशीमध्ये जीव त्याचा विसावला, धरित्रीच्या कुशीमध्ये जीव त्याचा विसावला, माती झाली आयुष्याची नाही पारखा मातीला, नाही पारखा मातीला। हा कसला बळीराजा, हा कसला बळीराजा, रोज फास त्याच्या गळी, आपापल्या स्वार्थासाठी सर्वांनीच दिला बळी, आपापल्या स्वार्थासाठी सर्वांनीच दिला बळी।
0: म्हणजे एकीकडे समाजामधून होणारं शोषण आणि शेतकऱ्याच्या कष्टाला कुठलीही किंमत मिळत नाही, श्रमाला कुठेही न्याय मिळत नाही, हे तुमच्या कवितेतून तुम्ही दाखवून दिलं।
1: हो, ज्या प्रमाणात त्याचे कष्ट आहेत, ज्या पद्धतीने त्याचे एकंदर ही जीवन पद्धती आहे, या सगळ्या गोष्टी पाहता त्याच्या कष्टाच्या तुलनेनं त्याचा त्याला मोबदला मिळत नाही, आणि याला अनेक घटक कारणीभूत आहेत। जसं मी आता म्हणालो की निसर्ग आहे, बऱ्याच वेळा निसर्ग प्रतिकूल असतो। समजा एखाद्या वेळी त्याचा काही हंगाम व्यवस्थित झाला, अन्नधान्य आलं, तर त्याला बाजारमूल्य मिळेलच याची खात्री नसते।
0: म्हणजे शेवटी तुम्ही कवितेमध्ये लिहिले की हा बळीराजा शेवटी ऋणातच आपल्या गळ्याला फास लावून घेतो आणि समाज व्यवस्थेचा बळी ठरतो तो बळीराजा।
1: हो, दुर्दैवाने
0: पण एकीकडे संपूर्ण समाजाला पोचण्याचं पुण्यकर्म सुद्धा तो एकीकडे करत असतो। खो सर, मला एक सांगा की जसं तुम्ही सातवीला कवितेला सुरुवात केली म्हणालात, पुढे लिखाणाला सुरुवात आणि त्याला बहर कधी आला, जरा काही सांगाल?
1: साधारणपणे मी जेव्हा महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला, त्यावेळी अनेक नामवंत कवी लेखक यांच्या साहित्याच्या एकंदर वातावरणामध्ये आलो, वाचन चौफेर झालं, आणि वाचनाच्या या छंदातूनच आणि थोडीशी नवनिर्मितीची उर्मी ही होतीच, तर या सर्वातून थोडंसं जेव्हा महाविद्यालयीन जीवनामध्ये मी लिहू लागलो, आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला काही चांगल्यापैकी सुस्त आहे, आपल्या हातून काही लिहून होतं आहे अशी एक मला जाणीव झाली, आणि त्यानंतर मी त्यावेळच्या स्वराज्य म्हणा किंवा काही रविवारच्या दैनिकांच्या अंकांसाठी मी कविता लिहून पाठवल्या। मला माहिती नव्हतं की ह्या कविता विना मोबदला प्रसिद्ध होतात, त्याचा म्हणजे मोबदला सुद्धा त्याचा दिला जातो वगैरे, ह्या गोष्टी काही मला माहिती नव्हत्या। फक्त पाठवायचं म्हणून मी पाठवत होतो, आणि माझ्या सुदैवानं बऱ्याचशा कविता या प्रसिद्ध होत होत्या, आणि मला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळत गेलं आणि मी लिहिता झालो।
0: एकीकडे सर तुम्ही म्हणालात की जसं पुढे शिक्षण घेत गेलात त्याबरोबर वाचनसुद्धा तुम्ही चौफेर केलं आणि इतर साहित्यिकांशी जास्त संपर्क आल्यामुळं आणि ह्या वाचनाचा फायदा तुम्हाला पुढच्या साहित्यकृतीमध्ये तुम्हाला झाला। आजकाल आपण बघतो पिढी वाचायला फारशी धजावत नाही, काय वाटतं तुम्हाला नेमकं?
1: हो, ही वस्तुस्थिती आहे। आज वाचन फार कमी झालेलं आहे, विशेषतः 50 नंतरची पिढी अजूनही वाचन करते, आणि आमच्या काळी तर वाचन हे फार मोठ्या प्रमाणात होतं, ग्रंथालय वगैरे फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं वाचक यायचे ग्रंथालयामध्ये। पण आजकाल परिस्थिती अशी आहे की वाचायला कुणी पाहत नाही, प्रत्येकाच्या हातामध्ये भ्रमणध्वनी आहे, घराघरामध्ये आज टी व्ही संच आहेत, आणि या पार्श्वभूमीवर वाचण्याचा कंटाळा केला जातो म्हणा, कष्ट घेतले जात नाहीत, परंतु वाचन हे आवश्यक आहे। कारण हे ज्या मीडियामधलं जे काही आपण बघतो ते कायमस्वरूपी आपल्याला त्याचं पुन्हा पुन्हा त्याचं काय पुन्हा प्रत्यय घ्यायचा असेल तर तो आपल्याला घेता येत नाही। पुस्तक हे कसं आहे की तुम्ही कुठेही असा, तुम्ही प्रवासात असा किंवा कुठे तुम्ही तुमच्या इतर काही कामं करत असा, त्यावेळी तुम्हाला पुस्तक हे तुम

0: तुमच्या सोबत असलं की कधीही तुम्ही वाचू शकता, आणि वाचनामुळेच खरं म्हणजे आपल्या जाणीवा ह्या अधिक व्यापक होतात, विस्तृत होतात, आणि वाचन हे खरं म्हणजे आवश्यक आहे. मी असं म्हणेन की आज मुलांच्या हातातले मोबाईल काढून घ्या आणि त्यांच्या हाती पुस्तकं द्या, तरच त्यांचा मेंदू, त्यांची बुद्धिमत्ता ही योग्य दिशेनं विकसित होईल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल.
1: म्हणजे एकीकडे जर बुद्धिमत्ता आणि ज्ञान प्रगल्भता जर वाढवायची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. सर, दुसरीकडे जर आपण बघितलं की तुम्ही अगदी बारकाईनं घरामध्ये लोकांना खूप कष्ट होतात आणि ह्या कष्टालाच तुम्ही उन्हाळे असं म्हणून एक कविता तुमची वाचनात आली होती की किती काळ आपण म्हणजे उन्हाळे आपण सोसायला पाहिजेत, या आशयाची एक कविता मध्ये वाचनात आली होती, जरा वाचून दाखवाल आमच्या श्रोत्याला.
0: अवश्य. ही कविता अनेकांना पसंत पडलेली आहे आणि अनेक कार्यक्रमामध्ये मी ही कविता वाचतो. कवितेचं शीर्षक आहे किती सोसावे उन्हाळे, किती सोसले उन्हाळे तरी वैशाख सरेना, किती सोसले उन्हाळे तरी वैशाख सरेना, नभी वणवाद पेटला दाह आता सहावेना. निळ्याभोर आकाशात रोज आगीचा वर्षाव, भेगाळली भूमी सारी पडे निपचित गाव. किती सोसाव्या जीवाने अवर्षणाच्या या झळा, किती सोसाव्या जीवाने अवर्षणाच्या या झळा, जणू दुष्काळ सोयरा पाचविला पुजलेला, जणू दुष्काळ सोयरा पाचविला पुजलेला. ओस झाल्या दाही दिशा सैर भैर पोरी बाळी, घोटभर पाण्यासाठी हिंडतात रानुमाळी. नदी नाले विहिरींचे गेले आटून पाझर, नदी नाले विहिरींचे गेले आटून पाझर, पक्षी गेले दिगंतरा मूक जहाले शिवार. दौरे दुष्काळाचे सुरू करपल्या मनी आस, पाणी देऊ कर्जे माफ आश्वासनांचा पाऊस. किती सोसावे उन्हाळे किती सहाव्या यातना, नको पाहू अंत आता बरसरे दयाघना, नको पाहू अंत आता बरसरे दयाघना.
1: खो सर, किती सोसावे हे उन्हाळे, ह्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही लिखाणाला ही कविता केली, या पार्श्वभूमीवर जसं तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत होता, शेती तुमची, अवर्षणाची झळ पोहोचल्यामुळे ही कविता आली का?
0: हां, आमचा जो परिसर आहे विशेषतः सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग हा निमदुष्काळी भाग म्हणूनच ओळखला जातो. पाऊस हा शेवटी लहरी आहे, त्याच्या लहरीपणावरच संपूर्ण शेतकरी अवलंबून आहे. विशेषतः कोरडवाहू शेती ही पावसाशिवाय होऊ शकत नाही. आज थोडीफार परिस्थिती बदलली असली तरी अजूनही फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या पाण्यावाचून शेती आमच्याकडे होत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी पाहत होतो 1972 दुष्काळ हा आमच्याकडे फार मोठा दुष्काळ, विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातच तो दुष्काळ त्यावेळी पडलेला होता. मी त्यावेळी शालेय वयात होतो, दुष्काळी कामं त्या ठिकाणी शासनानं सुरू केलेली होती. आणि मग त्याच्यानंतर सातत्यानं दर 4-5 वर्षांनी चार पाच वर्षांनी पाऊस हा हुलकावणी द्यायचाच, आणि ज्यावेळी हवा पेरणी झाल्यानंतर तो पडायचा नाही. त्यावेळी पावसाचा एकंदर कुठे ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस पडायचा नाही. पण पुढे काही थोडंफार पीक आलं आणि ज्यावेळी काढणीच्या वेळी ते पीक जोमात न आलेलं असायचं आणि काढणीच्या वेळी तो पुन्हा परतीचा पाऊस बरसायचा. म्हणजे एकीकडे वाट शेती पावसाची पाहत राहायची आणि दुसरीकडे

0: ते पीक काढण्याचा जो एक हंगाम असायचा, सुगीच्या अगोदर आणि पाऊस पुढा येऊन संपूर्ण त्या पिकाची हानी करायचा, तेव्हा हे चित्र सातत्यानं माझ्या समोर दिसत होतं आणि त्याचा आविष्कार त्या संपूर्ण परिस्थितीची व्यापकता माझ्या कवितेमध्ये.
1: ह्या बहुतेक ही परिस्थिती बऱ्याच तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, पण अशाच आशयाची एक कविता तुम्ही हा प्रवास कशा पद्धतीनं केला या संदर्भातली आहे ती आमच्या श्रोत्यांना म्हणून दाखवाल.
0: हो, कवितेचं शीर्षक प्रवास असं आहे. चालण्याच्या कैफात खूप दूरवर चालून आलो, चालण्याच्या कैफात खूप दूरवर चालून आलो, अनेक वाटा वळणे मुलूख पार केले, सखे सोबती जवळ आले, सखे सोबती जवळ आले तसे दूरही गेले, पावलं चालतच राहिली, त्यांनी नेलं तिकडे अखंड चालत राहिलो. मध्येच हे घनदाट अरण्य कधी बरं सुरू झालं, मध्येच हे घनदाट अरण्य कधी बरं सुरू झालं काहीच कळलं नाही. दिवसाची पावलं अलगद काळोखाच्या गुहेत शिरली, एक एक करीत प्रकाश वाटाही कुठे लुप्त झाल्या, आता मी इथं एकटा, आता मी इथं एकटा, अवतीभवती सर्वत्र फक्त घनगर्द अंधार, हे अवजड ओझ आयुष्याचं खांद्यावर एकट्यानं वागवणं, अन अखेरच्या मुक्कामापर्यंत एकाकीत चालत राहणं, दाही दिशातून आता काळोखाचा पूर, दाही दिशातून आता काळोखाचा पूर, भवताल सारा स्तब्ध अबोल, भवताल सारा स्तब्ध अबोल, शब्दही गेलेत दूर खूप दूर.
1: सर, हे एकटेपणाची जाणीव कशामुळे निर्माण झाली काही सांगाल?
0: अनेकदा माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार, सुख दुःख ही येतच असतात. म्हणजे माणसाचं आयुष्य हे असं एकसारखं सपाट अशा प्रकारचं नसतं, आणि बऱ्याच वेळेला अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारची संकटं, अनेक प्रकारच्या यातनासुद्धा माणसाला जीवनामध्ये सोसाव्या लागतात. त्या आपापत येत राहतात, येत असतात, अर्थात त्याच्यावर माणूस हा त्यावरती त्या संकटावरती मात करत असतो, पण तरीही त्या त्यावेळी त्याचं एकटेपण हे अधोरेखित होतंच.
1: पण सर, या कवितेमध्ये आपल्या लक्षात येईल की आपण भौतिक सुखाकडे पळताना बघतो आणि शेवट मात्र आपल्याला एकाकीपणा जाणवतो. तर माणसांनी ह्याच्यासाठी माणसं गोळा करून राहायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही ह्या कवितेतून एक प्रकारे चांगलं दर्शवतात.
0: हो, आपल्याला सखे सोबती नातेवाईक मित्र परिवार हा असतो, असावाच लागतो, पण प्रत्येक वेळी त्यांची साथ आपल्याला मिळेलच असंही नसतं. आपण एकट्यानंच हा जीवनाचा प्रवास चालतो, इतरांची आपल्याला साथ संगत सोबत मदत ही होत असते, नाही असं नाही, पण तरीही हा एकाकीपणा दूर होण्यासाठी, टाळण्यासाठी तुम्ही म्हणता तसं माणसांच्या, मित्रमंडळींच्या, माणसांच्या संगतीमध्ये असणं आवश्यक आहे.
1: आता जी पुढची कविता जी आहे ती आहे अग्निशिखा तुमची. पुन्हा त्याच आशयावर ती कविता तशाच पद्धतीनं तुम्ही लिहिली आहे, पण यामध्ये अजून दुसऱ्या प्रकारच्या वेदना तुम्ही मांडलेल्या आहेत, जरा श्रोत्यांना सांगाल?
0: हा, कवितेचं शीर्षक आहे अग्निशिखा. खूप सोसलेत वैशाखी उन्हाचे चटके, भोगल्या आहेत असंख्य नरक यातना, प्रत्येक नवा दिवस म्हणजे एक जीवघेणी जखमच, आताशा सारं शरीरच बधीर झालंय, अन मन देखील मुरदाड संवेदनाहीन, कोडगेपणानं सारं मुकाट सोसतंय, कोडगेपणानं सारं मुकाट सोसतं, तक्रार वेदना काहीच नाही, जाणवत नाही उन्हाची लाही, भाजत नाहीत शरीराला लवलवत्या ज्वाळा, मन मुकाट सोसते अपरंपार दाह, तना मनाला जखडून आहे एक अनामिक बेहोशी, कशाचं काही वाटेन असं झालंय कारण मीच झालो आता, कारण मीच झालो आता एक धगधगती अग्निशिखा, एक धगधगती अग्निशिखा।
1: असा संवेदनहीन समाज तुम्ही बघत आहात का या कवितेतून, जरा सांगाल।
0: हो निश्चितच, मला वाटतं की माझं मन हे संवेदनाहीन बोथट असं झालं आहे असं जेव्हा मला जाणवतं, ते आजूबाजूची भोवतालची परिस्थिती ही निश्चितपणे त्याला कारणीभूत आहे। आणि आजकाल आपण पाहतो की प्रत्येकजण आपापल्या तंद्रीत, आपापल्या विचारामध्ये, आणि आपला स्वार्थ, आपला लाभ कसा होईल यामध्येच तो सतत गुंतलेला असतो। एक काळ असा होता की एकत्र कुटुंब पद्धती होती, शेजारी पाजारी यांच्याशी खूप जवळचं अशा प्रकारचं नातं असायचं, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये लोक सहभागी व्हायचे। परंतु आता थोडीशी परिस्थिती बदललेली आहे, शेजारी कोण राहतं हे शहरांच्या मध्ये लवकर लक्षात सुद्धा येत नाही अशी परिस्थिती आता जाणवते आहे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येकजण आपापल्या घरामध्येच टी व्ही संचासमोर बसलेला असतो, आणि एकंदर जे एक सामूहिक अशा प्रकारची जी एक मानसिकता होती ती आता कमी झालेली दिसते। आणि जसा जसा काळ बदलत जाईल तस तशी ही परिस्थिती या पद्धतीनं आपल्याला जाणवते, पण आणि त्याचं प्रतिबिंब ह्या कवितेमध्ये थोडंफार उमटलेलं आहे।
1: पण एकीकडे तुम्ही समाजाकडे बघत आहात की समाजाच्या संवेदना बोथट झालेल्या तुम्हाला जाणवत आहेत, आणि पूर्वीची जी आपली पद्धती होती, कुटुंब पद्धती असेल किंवा एकमेकाला मदत करण्याची जी भावना होती ती कमी होताना आपण बघतो। पण हा प्रश्न तुम्ही, तुमचा प्रश्न या कवितेमध्ये मांडलाय, थोडक्यात ती कविता आहे, जरा म्हणून दाखवाल।
0: हा अगदी अल्पाक्षरी अशी ही कविता आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तो आशय याच्यामध्ये व्यक्त झाला आहे असं मला वाटतं। कवितेचं शीर्षक आहे प्रश्न। सारेच विसरू पाहत आहे, एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे। सारेच विसरू पाहत आहे, एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे। सारे सरल्यावर शेवटी अखेर पदरात कितीसे शिल्लक राहणार आहे। सारे सरल्यावर शेवटी अखेर पदरात कितीसे शिल्लक राहणार आहे।
1: तर खोत सर, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्या संवेदना बोथट न होऊ देता एक सामाजिक दृष्टिकोन आपला वाढीस लागावा, शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडण्यासाठी सर्वांनी पुढं यावं, शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढं करावा, आणि ग्रामीण भागामध्ये जी परिस्थिती आपल्याला जाणवते या परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून प्रत्येकानं पुढाकार घ्यावा, अशा पद्धतीचा संस्कार तुम्ही तुमच्या कवितेतून देत आहात। खऱ्या अर्थानं लोक या गोष्टीचा विचार करतील। आज तुम्ही इथं आलात आणि आपल्या कविता थोड्या का होईना आमच्या श्रोत्यांना ऐकवल्यात, खूप खूप आभारी आहे। नमस्कार।
0: नमस्कार आणि धन्यवाद।
2: आत्ताच आपण माझ्या कवितेचा प्रवास, वसंत खोत यांची श्रीपाद कहाळेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो ऐकली। हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून। प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
4: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी.

0: आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83।
0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
3: मंडळी, शब्दांच्या मशागतीतून मातीचं नातं सांगणारे कोकणचे ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल नारायण कदम त्यांच्या समृद्ध साहित्यावर आधारित एक विशेष चर्चा साहित्य संवाद नक्की ऐका 20 आणि 21 मे 2026 रोजी फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। संवादक निलेश कारेकर आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके।

श्रोते हो, आत्ताच आपण सुरेश वाडकर यांनी गायलेलं भावगीत ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: मंडळी, शब्दांच्या मशागतीतून मातीचं नातं सांगणारे कोकणचे ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल नारायण कदम त्यांच्या समृद्ध साहित्यावर आधारित एक विशेष चर्चा साहित्य संवाद नक्की ऐका 20 आणि 21 मे 2026 रोजी फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. संवादक निलेश.

श्रोते हो, नाट्यसंगीत हे केवळ गाणं नाही तर ते प्रत्येक पात्राच्या मनातील भावना व्यक्त करणारं जिवंत माध्यम। आनंद, विरह, भक्ती, शौर्य आणि प्रेम प्रत्येक रसाला नाट्यसंगीतात एक सुंदर रूप दिलं आहे। कार्यक्रमात आता ऐकूया कैकई या नाटकातील ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेली पदरचना, शांताराम नांदगावकर यांची आहे, संगीत अशोक पत्की यांचं।

श्रोतेहो, मराठी संगीत नाटकांची खरी ताकद ही त्यातील शब्दसंपदा आणि शास्त्रीय संगीताचा सुंदर मिलाप, आणि म्हणूनच ही नाट्यगीतं काळ ओलांडूनही आज रसिकांच्या ओठावर रेंगाळताना दिसत आहेत. कार्यक्रमात आता ऐकूयात मानापमान या नाटकातील पदरचना आशा भोसले यांनी गायलेली.

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी पाणी ग्रहण या नाटकातील बकुल पंडित यांनी गायलेली श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली पदरचना ऐकूयात.

श्रोते हो, याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 6:25 झाली आहेत आणि आजच्या प्रसारणात मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालेकर. आता ऐकूयात उद्या बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51. सुरुवातीला संकेत धून प्रसारण उद्घोषणा विशेष समन्वित इतर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचं प्रसारणही आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र तर दुपारी 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. श्रोते हो, आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण ठीक 5 सुरू होईल. सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा आणि कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर लगेचच मराठी चित्रपट संगीत ऐकू शकाल. सायंकाळी 5:30 साहित्य संवाद, विठ्ठल कदम यांची निलेश कारेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. सादरकर्ते डॉ दीपक ठमके. सायंकाळी 6 हिंदी समाचारपत्र. सायंकाळी 6:05 गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि उद्याचा सुविचार ऐकू शकाल. श्रोते हो, सायंकाळी 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सायंकाळी 6:25 गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि उद्याचा सुविचार ऐकू शकाल. 6:30 भक्तिसंगीत तर ठीक 7 प्रादेशिक बातम्या. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता ऐकूयात आजचा सुविचार. आदर हा आरशाप्रमाणे असतो, जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला अधिक परत मिळेल. तथागत भगवान गौतम बुद्ध.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 झाले आहेत. आता ऐकूयात भक्तिसंगीताचा कार्यक्रम. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला साधना सरगम यांनी गायलेली भक्तिरचना ऐकूयात. संगीत आहे शैलेश दानी यांचं.

ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत एकनाथ यांचा अभंग ऐकूया, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

0: मंडळी, शब्दांच्या मशागतीतून मातीचं नातं सांगणारे कोकणचे ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल नारायण कदम, त्यांच्या समृद्ध साहित्यावर आधारित एक विशेष चर्चा साहित्य संवाद नक्की ऐका 20 आणि 21 मे 2026 रोजी फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. संवादक निलेश कारेकर आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
4: श्रोते हो, आपण ऐकताय भक्तिसंगीत. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर आणि सावनी शेंडे यांच्या स्वरात अशोक पत्की यांनी संगीत दिलेली ही भक्तिरचना.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83
2: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपली माणसा आपली संस्कृती आपली बोली लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा आपली संस्कृती आपली बोली लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी वसंत निनावे यांची देशभक्तीपर रचना समूह स्वरात ऐकली. याबरोबरच आजचा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आपण ऐकत्या आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र, FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही ऐकू शकाल. श्रोते हो, आता काही संदेश आणि त्यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. आणि आजच्या प्रसारणातून मी संजीवनी पालेकर आपला निरोप घेते. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात. मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
4: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती. पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगास जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेज बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आयर्लंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुसच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल. श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्त विशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.1

0: 49% आहे. 100 रुपये जरी एफआरपी वाढवली असली सरकारनं तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थानं विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाजायचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटने म्हणतात की एफआरपी पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे, तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही एफआरपी वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूनं नुसती एफआरपी वाढवायची आणि एमएसपी वाढवायची नाही. एमएसपी म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस. एफआरपी आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली, 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं एमएसपी ज्याला म्हणतो आपण, साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3000 रुपयेच आहे. त्यामुळं एफआरपी आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेळीनं कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये एमएसपी केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्याच अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800 ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयेवर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही तर एफआरपी किती आहे आणि एफआरपीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरा काय आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा एक अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला या पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बीव्हीट इथेनॉलनं बंदी आणली. त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसराच, इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे. आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला उसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरपी असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 एफआरपी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 45 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरा, एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत, त्या कर्जाचा बोजा एवढा आहे त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्षाचे म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते जे सोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004 ला 2007 ला आणि 2011 साली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धरतीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे. आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूर सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण FRP म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राइस, तर ती FRP थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची FRP थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगांनी अडचणीत येऊन ही FRP थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे दर काही वाढायला भेटले अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते, त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने FRP मध्ये वाढ होते. परंतु दुसऱ्या बाजूला जी साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणतो MSP, ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची MSP होती मिनिमम सेल प्राइस, ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 ते 40 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो, कारखाने विक्री करतात, त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग FRP थकवलेली आहे आणि कायद्यानुसार FRP थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीस बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात, कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे FRP थकवली का तर थकवलेली आहे, म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची FRP थकवलेली आहे, तर हा आकडा खूप मोठा आहे. महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये, तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी FRP आहे, त्याच्यामुळे मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे FRP थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरेचा जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये, तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे, तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. त्या शेवटीमध्ये सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्याचबरोबर इथेनॉलबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी FRP आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे, त्यामध्ये FRP मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तरीही वाढवलेली FRP देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळं साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी FRP मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत. पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती. पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे. पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम सादर करत आहोत. माझं आवार, माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948 अर्थात 19 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार याविषयी डॉक्टर प्रमोद मांडवकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसिद्धी, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रमोद मांडवकर. सर, रायगड जिल्ह्यातील रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी विस्तार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सगळ्यात आधी आम्हाला सांगा की पारंपरिक आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रचार कोणत्या गोष्टींवर आधारित आहे?
2: नमस्कार शेतकरी बंधू. कृषी तंत्रज्ञान प्रचार म्हणजे आपण जे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याचा शेतकऱ्यांपर्यंत ते नेणं, याला आपण प्रचार आणून म्हणतो, आणि त्याला विविध माध्यमांद्वारे प्रसिद्धी केली जाते.
1: बरं.
2: ते फार पूर्वीपासून केलं जातं, कारण शेतकऱ्यांना त्या ज्ञानाची माहिती होणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहिलं पारंपरिक तंत्रज्ञान आहे ते म्हणजे स्थानिक ज्ञानावर अवलंबून आहे. जे स्थानिक गाव पातळीवरती जे ज्ञान आहे ते कशा प्रकारे लोकांपर्यंत माहिती आहे त्याचा तो महत्वाचा मुद्दा असतो. आणि अनुभव, त्यात काम करणारे जे शेतकरी आहेत, जे पिढ्यांपिढ्यापासून त्यामध्ये काम करतात, पिढ्यांपिढ्यामध्ये जी त्यांची पद्धती आहे ती कशा प्रकारे विकसित झालेली आहे तीच पुढे नेण्याचे काम त्याला पारंपरिक पद्धतीमध्ये केलं जातं. आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण विचार केला तर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलेलं ज्ञान, वैज्ञानिक संशोधन. आपण स्वातंत्र्याच्या काळामध्ये पाहिलं तर खूप कृषी विद्यापीठ निर्माण झाली, संशोधन संस्था निर्माण झाल्या, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. ते शेतकऱ्यांपर्यंत घेऊन त्याला आपण आधुनिक तंत्रज्ञान असं म्हणतो. त्यामध्ये यांत्रिकीकरण आलं, आता जे डिजिटल मीडिया आहे त्याच्या माध्यमातून ज्ञान देणं, अशा प्रकारे हे दोन्ही पारंपरिक आधुनिक तंत्रज्ञान याच्यावरती सध्या काम चालू आहे.
1: अच्छा. आणि कृषी तंत्रज्ञान प्रचाराच्या ज्या पारंपरिक पद्धती होत्या त्या कशा प्रकारच्या होत्या?
2: पारंपरिक पद्धती ह्या प्रभावशाली आहेत पूर्वी आजही. त्या प्रथम पद्धत म्हणतात की व्यक्तिगत संपर्क पद्धती, म्हणजे समोरासमोर जाऊन संपर्क करणं, शेतकऱ्या शेतावरती भेट देणं, त्याला आपण फार्म अँड होम व्हिजिट असे इंग्लिशमध्ये नाव आहे. त्या सल्ला देणं आणि समस्या समजावून उपाय सांगणं, का समस्या जाणून घेण्याकरता शेतावर जाणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कृषी अधिकारी असतील, शास्त्रज्ञ असतील, ते शेतकरी शेतावर जाऊन तिथे प्रत्यक्ष पाहणी करतात आणि मग तिथे प्रत्यक्ष सल्ला समोरासमोर दिला जातो. त्यामध्ये आणखी दुसरी गट पद्धती त्याच्यामध्ये सुद्धा आहे. व्यक्तिगत संपर्कानंतर मग गट, जे शेतकऱ्यांचा एक समूह असेल, शेतकऱ्यांची सभा असेल किंवा प्रात्यक्षिकांची युनिट असेल, त्या ठिकाणी 15 ते 20 लोकांना किंवा 20-25 लोकांना एकत्र करून त्यांना संपूर्ण माहिती दिली जाते, हा एक प्रकार त्यामध्ये आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक पद्धती त्यामध्ये आहेत पारंपरिकमध्ये, जे आपण म्हणतो की करून दाखवा आणि शिका. तर जे काही विकसित झालेलं बियाणं असेल किंवा तंत्रज्ञान असेल त्याची शेतकऱ्यांच्या हेतूवरती चाचणी केली जाते. शेतकरी सांगितलं की हे तुम्ही तिथे करून दाखवा, शेतकरी स्वतः ते करतात आणि त्यांना पाहायला शिकायला मिळतं की हे वाण योग्य आहे किंवा त्यांच्या शेतीला पूरक आहे किंवा नाही, याची प्रत्यक्ष त्यांना चाचणी करून पाहायला शिकायला मिळतं.
1: पण मला असा एक प्रश्न पडतो की आता हे तुम्ही सगळं सांगताय की शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष जायचं, त्याच्या समस्या ऐकून घ्यायच्या आणि मग नवीन काही तंत्रज्ञान असेल तर ते त्यांना समजावून सांगायचं, प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवायचा. मग ही एवढी सुंदर पद्धत असताना आधुनिक ह्याची काय गरज निर्माण झाली आणि त्याच्यामुळे काय फायदे होऊ शकतात भविष्यात?
2: त्यामध्ये वेळेचा हा महत्वाचा मुद्दा आहे की त्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष दिवसभर थांबणं ह्या गोष्टीला खूप खर्चिक ती बाब आहे, वेळ खाऊ बाब आहे. आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये काय आहे की तुम्हाला ते प्रत्यक्ष तुम्ही शेतावर न जाता तुम्ही एखाद्या लॅबमध्ये बसून ते मिळणारी माहिती तुम्ही अनालिसिस करून त्या संदर्भात सल्ला देऊ शकता. त्यामुळे वेळेच्या दृष्टिकोनातून हा जो आधुनिक पद्धती आहेत त्या जास्त प्रभावशील असतात.
1: बरं. आणि हे एकाच वेळेला अनेक शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात का?
2: निश्चित घेऊ शकतात. पारंपरिक पद्धती पण आहेत, त्या आणखी पद्धती आम्ही सांगतात की शेतकरी शेतकरी पद्धत आहे की शेतकऱ्यांनी एखादं वाण ते विकसित केलं त्यांच्या शेतावर चाचणी केल्यानंतर तो ते वाण योग्य असेल तर इतर शेतकऱ्यांना प्रवृत्त करून देण्याकरता, ते शेजारी असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, मित्रांना ही पारंपरिक पद्धत ही चांगली आहे की एखाद्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांमार्फत दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत देणं, शेतकरी शेतकरी पद्धत ही प्रभावशील आहे. कृषी प्रदर्शन आहेत, मेळावे आहेत, हे सुद्धा त्यातमधली पारंपरिक पद्धती आहेत. आणि जनसंपर्क माध्यम तर विचार केला तर आपण दूरदर्शन माध्यम, त्याच्यापूर्वी रेडिओ, हे सर्वात प्रभावशाली आहे पूर्वीपासूनही आजही. आणि वृत्तपत्र आहेत, कृषी मासिक आहेत, ही सगळी पारंपरिक प्रचार प्रसिद्धीचे माध्यम आहेत. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान किंवा पूर्वीपासून तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम झालेलं आहे.
1: बरं, जनसंपर्क माध्यमांमध्ये रेडिओ कार्यक्रमांचं महत्त्व कसं आहे?
2: रेडिओ हा पूर्वापार म्हणजे ह्या इंटरनेट सुविधा येण्यापूर्वी अतिशय प्रभावशाली काम झालेलं आहे. आधी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन तो शेतकऱ्यांचा आवडता विषय झालेला आहे. त्याच्यामध्ये पाहिलं तर प्रमुख उद्दिष्ट असे आहे की शेतकऱ्यापर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवणं. हे जे इतर माध्यमांचं काम आहे तेही रेडिओचं माध्यम आहे. त्यामध्ये उत्पादन वाढ व खर्च कमी करणं, योग्य वेळी योग्य माहिती देणं हा महत्त्वाचा मुद्दा हा रेडिओच्या माध्यमातून होतो. कारण जे ठराविक कार्यक्रम असतात ते ठराविक हंगामनी आहे, येणाऱ्या हंगामाला अनुसरून कार्यक्रम हे रेडिओवरती केले जातात. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो, शेतकऱ्यांचं समस्यांचं समाधान केलं जातं. त्यांच्या पिकावर असेल किंवा हंगामनिहाय किंवा पीकनिहाय ज्या काही समस्या आहेत त्याचं समाधान करण्याचं काम केलं जातं. त्याच्यामध्ये कार्यक्रमाचे काही प्रकार आहेत, कृषी सल्ला कार्यक्रम, तज्ज्ञांचं मार्गदर्शन केलं जातं एखाद्या विशिष्ट विषयाची, पशुसंवर्धन असेल, मत्स्य व्यवसाय असेल किंवा शेळीपालन असेल, कुक्कुटपालन, त्या विषयाला अनुसरून तज्ञांचं मार्गदर्शन केलं जातं. यशोगाथा काही शेतकऱ्याच्या विकसित केल्या जातात, त्याचा माहिती रेडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये दिली जाते. म्हणजे एखादा यशस्वी शेतकरी आहे त्याची कशी यशोगाथा शेतकऱ्यांना प्रेरित करते इतर शेतकऱ्यांना, ते माध्यम रेडिओच्या माध्यमातून कार्यक्रम केलं जातं. फोन इन कार्यक्रम आहेत, शेतकऱ्यांकडून डायरेक्ट थेट प्रश्न विचारले जातात रेडिओवरच्या कार्यक्रमांना, त्यांना डायरेक्ट उत्तर दिली जातात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हवामान अंदाज पीक नियोजनासाठी महत्त्वाचा असतो. रेडिओच्या कार्यक्रमामध्ये हवामानाचा अंदाज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दिला जातो. त्याच्यामुळे वेळीच त्याचं नियोजन करणं सोपं जातं. एखादी पिकाचं नुकसान टाळण्याकरता हवामानाचा अंदाज रेडिओवर मिळणार हा प्रभावी माहिती आहे. आणि बाजारभाव आहे, विक्रीची माहिती आहे, त्याची माहिती रेडिओच्या माध्यमातून दिली जाते. तर मग ग्रामीण भागाचा विचार केला, ग्रामीण भागामध्ये रेडिओ सहज उपलब्ध होणं साधन आहे, कमी खर्चिक आहे, अधिक परवडणार आहे, निरक्षर शेतकऱ्यालाही त्याचा लाभ होतो. हा एक महत्वाचा मुद्दा रेडिओच्या कार्यक्रमात आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पाहायला मिळतो.
1: बरं, आता पारंपरिक प्रसिद्धी माध्यमांद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार कसा केला जात होता त्याच्याबद्दल काय सांगता येईल?
2: पारंपरिक माध्यम ही माहिती, संदेश किंवा तंत्रज्ञान लोकांपर्यंत पुरवण्यासाठी पूर्वीपासून वापरले जातात. त्याच्यामध्ये पारंपरिक माध्यमामध्ये लोककला व लोकनाट्य ही पूर्वीच्या काळी होती. प्रत्येक गावागावामध्ये जे कार्यक्रम होतात ते मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, पण त्याच्या कार्यक्रमामध्येच एखाद्या शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली जायची. नवीन येणारं वाण असेल, लागवड पद्धती, त्याची माहिती त्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जायची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकरता. दुसरं गाणी असतील, कथाकथन, लोकगीतं, पोवाडे. तुम्ही पाहिलं तर खूपसे पोवाडे असतील ती जे शेतीवर आधारित आहेत. लोकगीतं आहेत जी आपण बहिणाबाईंची जी ओव्या आहेत, कविता आहेत, अशा शेतीवरतीच आधारित आहेत. त्यातनं प्रबोधनाचं काम ह्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्याप्रमाणे जत्रा असतील किंवा मेळावे असतील, पाहिलं तर आता कृषी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होता. मग पूर्वीच्या काळामध्ये जत्रा प्रत्येक गावच्या असतात, देवांच्या जत्रा असतात. त्या गावच्या जत्रेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना प्रबोधनासाठी काही कार्यक्रम केले जातात, मेळावे केले जातात. त्याप्रमाणे पारंपरिक जी काही पद्धती आहेत आज आपण पाहतो की आधुनिक तंत्र वापर करतो. पूर्वीच्या काळामध्ये ढोल ताशे वाजवून गावागावात लोकांना माहिती दिली जायची की अमुक ठिकाणी मेळावा आहे, प्रदर्शन आहे, किंवा लागवड पद्धतीविषयी माहिती देणार आहे, लाऊडस्पीकरवरून माहिती देणं, किंवा भित्तीचित्र मोठ्या प्रमाणामध्ये मोठेपणे पोस्टर्स लावले जायचे पूर्वीच्या गावामध्ये. आज ते होत नाहीत, त्याची गरज पण नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये ती गरज होती. एखादा पोस्टर पाहिल्यानंतर लोकांना माहिती पडते की अमुक ठिकाणी अमुक कार्यक्रम आपण जायला पाहिजे. काही ठिकाणी कठपुतळीत आपण पपेट शो म्हणतो, कठपुतळीच्या माध्यमातून माहिती देणं, ग्रामसभा, ग्राम बैठका, हे सगळ्या माध्यमातून हे सगळं व्हायचं आणि त्यातून थेट संवाद आणि चर्चा होत होते अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: आणि याची वैशिष्ट्य काय आहेत?
2: पारंपरिक साधनांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, स्थानिक भाषा आणि संस्कृतीवर आधारित असायची. स्थानिक ज्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये ते समजावून सांगितलं जायचं आणि संस्कृतीला धरून असायची. आपण म्हणतो की रोहिणी नक्षत्रावरती पेरणी केली गेली पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, तशा संदर्भातची माहिती पुढे पूर्ण असायची. दुसरं कमी खर्चिक, म्हणजे कोणत्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात खर्च असायचा नाहीये, मोठ्या प्रमाणात जाहिराती असायच्या नाहीयेत, त्याच्या परिस्थितीनुसार तिथल्या लोकांना माहिती देणं हे काम त्याप्रमाणे केलं जायचं. लोकांना सहज समजणारे असायचे, आणखी लोकांच्या भाषेमध्ये लोकांना सहज समजणार.
1: स्थानिक भाषा असल्यामुळे तो एक प्रत्येक ठिकाणची भाषा वेगवेगळी आणि आपल्या भाषेत समजावून सांगितल्यावर त्याचं आकलन पटकन होतं.
2: निश्चित निश्चित,
1: बरोबर
2: बरोबर. आणि विश्वासार्ह आणि प्रभावी, कारण काय म्हणजे समोर येणारा माणूस हा त्यांच्या ओळखीचा असायचा. आज आपल्याला समोर माहिती मिळते, पण ते समोरसमोर प्रत्यक्ष बोलणं, आपण म्हणतो की समोरासमोर माहिती मिळणं आणि त्याचा विश्वासार्हता फार मोठी असायची, घेणारा माणूस विश्वासार्ह असण्याची शक्यता जास्त असायची, त्यामुळे त्याचा फायदा लोकांना जास्त प्रमाणात झालेला.
1: आता आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रचार माध्यम जी आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल?
2: आता आपण आधुनिक माध्यम म्हटलं त्याच्यामध्ये डिजिटल माध्यम म्हणतो की मॉडर्न एक्सटेन्शन कम्युनिकेशन मीडिया त्याच्या माध्यमातून वापर करून जलद अचूक आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये प्रोडक्ट पद्धती आहेत या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये वैयक्तिक आहेतच परंतु मोठ्या प्रमाणात लाखो लोकांपर्यंत आपण एकाच वेळी पोहोचण्याची पद्धती आपण आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पाहतो त्यामध्ये मोबाईल व स्मार्टफोन सेवा आहेत इंटरनेट व वेबसाईट आहे सोशल मीडिया आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत.

0: त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व ऑनलाईन प्रशिक्षण आहे, GIS व रिमोट सेन्सिंग आहे, कॉल सेंटर हेल्पलाईन, अशी सर्व खूपशी उदाहरणं आहेत की जी जलदरित्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचतात, त्याला आपण आधुनिक तंत्रप्रचाराचं माध्यम असं म्हणतो.
1: आता तुम्ही उल्लेख केलात की आपला जो शेतकरी गट आहे तो आता सुशिक्षित आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. तरीही काही असा तळागाळातला गट असेल तर त्यांच्यापर्यंत आधुनिक प्रचार पद्धतीने जाण्याकरिता काही मार्ग आहे का किंवा काही वेगळ्या वाटा आहेत का, त्याबद्दल काय सांगाल?
0: निश्चितच, कारण आधुनिक विचार केला तर पाहिलं की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला मोबाईलचं आलं त्यावेळी ते फक्त छोटे हँडसेट होते, कोणत्या प्रकारचा डिजिटल डिस्प्ले नव्हता. कालांतराने आज डिस्प्ले आलेला आहे, आपण स्मार्ट फोन म्हणतो सगळी माहिती, ती स्मार्टफोन करण्याची पद्धती शेतकऱ्यांनी स्वतः आत्मसात केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण म्हटलं मोबाईल व्हॉइस SMS आहे, व्हॉइस मेसेज आहे, ती एक संकल्पना आहे. मोबाईल ॲप्स आहेत, त्याच्या माध्यम किसान सुविधा असेल, इफको किसान असेल, इंटरनेटचे माध्यम आहे, कृषी माहिती पोर्टल आहे, ऑनलाईन प्रशिक्षण आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स. त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण घ्यायची गरज, तुम्हाला त्याच्या माध्यमांची फक्त ओळख होणं महत्वाचं आहे.
1: ऑनलाईन मार्गदर्शन त्यांना
0: केलं जातं, व्हॉट्सअप, युट्यूब आणि फेसबुक माध्यम
1: आहे,
0: ज्याच्या माध्यमातून लोकांना जलद माहिती मिळते आणि ते अचूक पण मिळते, त्यामुळे त्याचा वापर करणं सोपं जातं. दूरदर्शनवरचे कृषी कार्यक्रम, रेडिओवरचे तुमचे FM आहे, कम्युनिटी रेडिओ आहे, हे माध्यम त्याच्यामध्ये काम करतात. आजकालच्या सभा आहेत त्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होतात. त्याचप्रमाणे आणखीन जी आपण व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना काही ऍप्स आहेत, त्या ऍप्सच्या माध्यमातून जोडून शेतकऱ्यांना त्यांच्या वेळेनुसार प्रशिक्षणाचं काम केलं, त्यांना कुठल्या प्रमाणात फिजिकली अटेंड होण्याची गरज नाही एखाद्या संशोधन केंद्रावरती किंवा प्रशिक्षण केंद्रावरती, शेतामध्ये त्यांना बसून तिथेही त्यांना प्रशिक्षणाचे काम सुद्धा या ऍपच्या द्वारे केलं जातं.
1: म्हणजे हे अगदी सहज सुलभ असं झालेलं आहे आणि अगदी तळागाळातला शेतकरी सुद्धा या पद्धतीशी जोडून स्वतःची प्रगती करू शकतो आणि वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करू शकतो. आता आधुनिक तंत्रज्ञान प्रचाराची वैशिष्ट्य काय आहेत, काय सांगा?
0: प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जलद आणि व्यापक प्रसार. जलद होतोय आणि व्यापक म्हणजे आपल्या पारंपरिकमध्ये आपण कसं एकाच एक असं असतं, आज एकाच लाख लोक सुद्धा आपण त्यामध्ये प्रशिक्षित करू शकतो, अशा प्रकारची ताकद त्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आहे. कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारे जास्त खर्च करावा लागत नाही, कमी वेळेमध्ये तुम्ही पोहोचू शकता. अद्ययावत माहिती ही एक महत्वाचा मुद्दा की आज माहिती मिळाली की तुम्ही आजच्या आज ती लोकांपर्यंत
1: पोहोचता येते,
0: हा एक तंत्रज्ञान माध्यमाचा मोठा फायदा आहे.
1: बरोबर.
0: आणि इंटरॅक्टिव्ह सुविधा म्हणजे प्रश्न उत्तर सुविधा, प्रश्न उत्तर ही सुविधा ह्या दोन्ही ह्या आधुनिक तंत्रामध्ये उपलब्ध आहेत. आपण नुसतं माहिती एका मार्गे देणं नाही तर समोरून त्याला उत्तर सुद्धा देण्याची आपली तयारी असते, हे महत्वाची वैशिष्ट्य या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपल्याला पाहायला
1: मिळते. मग या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये काही ठराविक ऍप्स असतील किंवा काही माहिती देण्याच्या काही पोर्टल्स असतील तर त्याच्यामधून शेतकरी आपल्याशी संवाद साधू शकतात.
0: निश्चित.
1: बरं, याचे आणखीन काय फायदे सांगता येतील तुम्हाला?
0: तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जलद माहिती सांगितलं, व्यापक पोहोच आहे, अद्ययावत अचूक माहिती आहे, खर्च आणि वेळेची बचत. आपण एखादा कृषी मेळावा घ्यायचा तर आपल्याला खूप खर्च करावा लागतो, त्याचे महिनाभर अगोदर प्लॅनिंग करावं लागतं, पण आपण जर एखाद्या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रेनिंग द्यायचं म्हटलं तर तुम्ही 2 दिवसामध्ये तुमच्या एका ठिकाणी बसूनच त्याच लोकांपर्यंत त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांना ऍपच्या माध्यमातून प्रशिक्षण करू शकता, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मल्टीमीडिया शिक्षण म्हणजे सोप्या पद्धतीने शिकवता येऊ शकतं, म्हणजे ज्या भागामध्ये शेतकरी त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये आपण त्या ऍपच्या माध्यमातून त्यांना माहिती देऊ शकतो, त्यांचं प्रबोधन पण करू शकतो. निर्णय घेण्यास मदत होते लोकांना, कारण ह्याच्या मार्ग काय होतं की आजचा आज बाजारभाव तुम्हाला आजच कळल्यामुळं आपला बाजार विक्रीला न्यायचं कुठे न्यायचं आहे, त्याची किंमत काय आहे, ह्या संपूर्ण माहिती अद्ययावत माहिती आपल्या शेतकऱ्यांना ह्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहीत झालेला आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शेतकरी सक्षमीकरण झालेलं आहे, शेतकरी आत्मनिर्भर होत चालले आहेत की त्यांना माहिती आहे की मला कोणत्या माध्यमातून मिळालेली माहिती माझ्या शेतीसाठी उपयुक्त आहे, कोणत्या माध्यमामुळे मला माझं नुकसान कमी करण्यात मदत मिळेल किंवा हवामान सल्ल्यामुळं माझं पीक वाचवण्यात मला मदत मिळू शकेल, अशा प्रकारची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांमध्ये ते सक्षमीकरण होत चाललेलं आहे. आणि जोखीम पण कमी होते, म्हणजे कीड रोग हवामान याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे शेतकरी त्याच्या संदर्भात अगोदर सतर्क होतो आणि मग त्याप्रमाणे उपाययोजना तो अगोदर आपल्या शेतावरती करू शकतो. महत्वाचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात.
1: शेती उत्पादन वाढवण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता येईल आपल्याला?
0: आजच्या काळामध्ये आपल्याला ह्या दोन्ही पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत, कारण काही शेतकऱ्यांना विश्वासार्हता कमी वाटली की मग ते प्रत्यक्ष संपर्क करतात आणि मग स्वतःची माहिती करून घेतात. आपण म्हटलं तर पारंपरिक तंत्रामध्ये आपण म्हटलं की स्थानिक ज्ञान अनुभव पिढ्यांपिढ्याचा एका बाजूला

0: झाला आणि दुसरा आहे नवीन तंत्रज्ञान, त्यामध्ये वैद्यकीय संशोधन किंवा यांत्रिकीकरण आणि डिजिटल मीडिया. तर साधन सांगणार म्हणजे काय, आपल्याला स्थानिक ज्ञान आणि वैज्ञानिक सुधारणा दोन्हीचा आपण एकत्रितपणे अभ्यास करायचा आहे. पारंपरिक बियाण्याच्या जतन पद्धती आहेत प्लस सुधारित वाण आहेत, हाय यील्डिंग व्हरायटी आपण म्हणतो, त्याच्या संदर्भात कोणती जास्त प्रभावशील त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. आणि खत वापरामध्ये सेंद्रिय शेती पद्धती आणि आधुनिक जे आपण रासायनिक खतांचा वापर आहे त्याचा आपण संतुलित वापर केला गेला पाहिजे. कोणत्याही एका माध्यमाचा हट्ट धरण्यापेक्षा त्या संतुलित माध्यमातून आपण शेती उत्पन्न कसं वाढू शकतो याचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला गेला पाहिजे. माध्यमाचा विचार केला तर आपण गावसभा, शेतकरी मेळावे ह्या पारंपरिक आहेत, परंतु मोबाईल ॲप सांगितलं, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, दोन्ही वयो वापरल्यामुळे आज दोन्ही वयोगट आपल्याला त्या साधता येतात. कारण जो 50 वर्षाच्या पुढे शेतकरी आहे तो पारंपरिक ज्ञानाकडे जास्त वळायला पाहतो, पण आधुनिक शेतकरी जो आहे 20-30चा शेतकरी, नवीन शेतकरी, युवा शेतकरी, त्यांना ह्या आधुनिक तंत्रज्ञान जास्त ओढ आहे. तर दोन्हीचा त्यांनी संगड घालून त्याची माहिती आपल्याला पोहोचता येऊ शकते. हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. प्रात्यक्षिके असतील जे आपण पाहून आणि ऐकून दोन्ही प्रकारे शिकतो त्याचा सुद्धा आपण वापर केला गेला पाहिजे. पीक पद्धतीमध्ये पिकांची फेरपालट ह्या जसे आपण पारंपर पद्धती तसे आधुनिक तंत्रामध्ये त्याचा पाण्याची बचत करण्यासाठी आपण ड्रीपचा वापर असू शकेल, फॉगरचा वापर असू शकेल, उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा आपण कसा प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो ते एक आहे. हवामानचं ज्ञान, पूर्वीचे हवामान शेतकऱ्यांना त्यांचं पारंपरिक त्यांना ज्ञान माहिती आहे की रोहिणी नक्षत्र आलं की आपण पेरणी केली पाहिजे. आताच्या काळामध्ये बदलत्या हवामानानुसार थोडीशी तो याची माहिती अद्ययावत मिळण्याप्रमाणे आपण ते आपल्या पेरणीमध्ये किंवा लावणीमध्ये किंवा पिकांच्या आंतरपिकांच्या काळामध्ये आपण बदल करू शकतो याची आपण माहिती घेतली गेली पाहिजे. आणि योग्य वेळी पेरणी आणि योग्य वेळी कापणी, कारण आजकाल कापणी सुद्धा केल्यानंतर पीक वाया जाऊ नये किंवा पावसामुळे ते भिवू नये यासाठी काळजी घेण्याचं काम मला दोन्ही माध्यमांच्या माध्यमातून माहिती मिळू शकते. मोबाईल माध्यमातून तुम्हाला मिळालेली माहिती की पिकाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, ह्या दोन्हीचा आपण अंगड घालणं अतिशय महत्वाचं आहे.
1: भविष्यातील यशस्वी शेतीचं सूत्र काय असेल?
0: पारंपरिक शेतीचे ज्ञान त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन वाढण्यासाठी आपण जे जे काय करणार आहोत, खताची बचत असू शकेल, मातीची सुपीकता टिकवायची आहे, शाश्वत शेती आपल्याला करायची आहे, आजच्या काळात विचार करता नैसर्गिक शेतीकडे आपल्याला वळायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाची भीती काढून टाकली पाहिजे. तर त्यांनी स्नेही व्हायला पाहिजे, त्यांनी साधनांची कमतरता ती सरकारनं पूर्ण केली पाहिजे, अद्ययावत जी साधने ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजेत, योग्य प्रशिक्षणासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे, कारण याचं प्रशिक्षण हे महत्वाचं माध्यम आहे. पारंपरिक असेल किंवा आधुनिक प्रशिक्षण त्यांनी घेतलं गेलं पाहिजे. या सध्या या माध्यमातून आपण जर केलं तर उत्पादन वाढ, शाश्वतता आणि आर्थिक फायदा याचा सगळ्याचा मेळ जुळून येईल. त्यामुळं पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालून शेती करणं शेतीचं सूत्र महत्वाचं असू शकेल.
1: आधुनिक तंत्रज्ञानाकडे येण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील?
0: आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना घेण्याकरता आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि शेतकरी शाळा हे दोन माध्यम जास्त प्रभावीपर्यंत ठरू शकतात. प्रशिक्षण म्हणजे आज शेतकऱ्याला वेळ फार कमी आहे, तो शेतावरतीच राहूनच माहिती घेण्यासाठी जास्त प्रयत्नशील असतो. कारण पूर्वीच्या काळामध्ये प्रशिक्षण आयोजित करताना 3-5 दिवस एका संशोधन केंद्रावरती जाणं, कृषी केंद्रावरती तो वेळ देणं, ते पाहणं शेतकऱ्यांना त्यावेळी शक्य होतं, पण आज तरी शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना शेतावरतीच बसून प्रशिक्षणाची व्यवस्था करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये शेतकरी शाळा किंवा शेतकरी प्रबोधनाचे मग कार्यक्रम हे त्यांच्या शेतावरती आयोजित करणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी मग ह्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मोबाईलचा वापर असू शकतो, मोबाईल ॲप्सचा वापर आपण करू शकतो. आणि कृषी विस्तार सेवा मजबूत करणं महत्त्वाचं आहे की आज आपण शेतकऱ्यांना ज्या काही सेवा मिळाल्या जातात त्यासाठी त्यांना त्यांच्या शेतावरतीच राहून तिथं कशाप्रमाणे माहिती त्यांना मिळू शकेल हे पाहणं महत्त्वाचं असू शकेल. आणि स्थानिक भाषेत माहिती घेणं हे महत्त्वाचं आहे. स्थानिक भाषेत माहिती त्या शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध होणं हा एक महत्त्व, त्यासाठी मग सरकारने त्या प्रमाणात प्रयत्न केले तर ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. आणि अशी शेतकऱ्यांची उदाहरणं जी शेतकऱ्यांना अधिक प्रवृत्त करतात, आपण पाहतो काही प्रगती शेतकरी आहेत, गायक सन्मानप्राप्त शेतकरी, त्यांच्या यशोगाथा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं त्याच्या माध्यमातून ते कशाप्रकारे यशस्वी झाले, पारंपरिक ज्ञानाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी कशाप्रकारे शेतीमध्ये उत्पादन वाढ केलेली आहे, कशाप्रकारे त्यांना यश मिळालेलं आहे, त्या संदर्भातल्या यशोगाथा त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे त्यांना उद्युक्त करण्याचं महत्त्वाचं साधन ठरू शकतं.
1: बरं, कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसिद्धी करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ केलेली आहे किंवा आपल्या उत्पन्नामध्ये वाढ केलेली आहे असे काही तुम्हाला उदाहरण देता येईल का?
0: उदाहरणं खूप आहेत. आता आपण आता सध्याचा विचार केला तर सध्या या वर्षीचा हंगामात विचार करत आंब्या बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, की मोठ्या प्रमाणात आंब्याचा सुरुवातीचा मोहर करत

0: आपल्या मुळं शेतकऱ्यांना आंब्याची फळझाडं कमी झालेली आढळून आली. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये जी काही मुळाची फळझाडं झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सल्ला दिला गेला कृषी विद्यापीठांमार्फत की आपण बॅगिंग केलं पाहिजे, पेपर बॅगिंग केलं पाहिजे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून यावर्षी खूपशा शेतकऱ्यांनी पेपर बॅगिंग केल्यामुळं त्यांना जे उष्णतेच्या परिणामामुळे त्यांचं पीक वाचलेलं आणि त्यांना चांगल्या प्रकारे फळांची त्यांना साईज पाहिजे ती मिळालेली आहे. अशा प्रकारचा फळांचं नुकसान टाळण्याकरता या याची प्रभावी माध्यमं विद्यापीठानं त्या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गेलं की हा मोहोर कशाप्रकारे टिकवायचा आणि त्या संदर्भात फळझाडं कशी ठरवता येईल हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं आपण विचार केला तर लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना भात कापणी उशीर झाल्यानंतर पुढच्या हंगामामध्ये कधी पुढचं पीक कसं घ्यायचं आहे, कोकणामधल्या कडधान्य पिकांची पेरणी कधी केली पाहिजे, त्या संदर्भात कोणती त्यांना बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचे कीटकनाशकांचा वापर केला या संदर्भातली माहिती शेतकऱ्यांना वेळी दिल्यामुळे त्यांनी सुद्धा वेळेनुसार पेरणी केली गेली आहे. म्हणजे हवामान आधारित सल्ला दिल्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान ते होणं टाळलेलं आहे या संदर्भातही शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून आपण माहिती दिलेली आहे.
1: श्रोते हो, पारंपरिक पद्धत ही खूपच सोयीची आहेच हे अगदीच मान्य आहे, पण तरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर निश्चितपणे युवा शेतकऱ्याला आपलं उत्पन्न वाढवून आर्थिक फायदा करून घेता येईल यामध्ये प्रश्नच नाहीये. तर आजच्या कार्यक्रमात आज सर तुम्ही आलात आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकऱ्यांतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार याविषयी डॉक्टर प्रमोद मांडवकर यांची स्वप्नेता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आता आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं एक भक्तिगीत ऐकूया. गीतरचना संत नामदेव यांनी केली असून या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे राम फाटक यांनी.

आत्ताच आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं भक्तिगीत ऐकलं. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये गाभण जनावरांच्या निगेसंबंधी माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम दुपारी 2 पुन्हा प्रसारित होईल. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवारमध्ये समृद्ध कोकणासाठीचे व्हिजन याविषयी माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर विलास जाधव. बरं श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आत्ताच आपण माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8 वाजता आहेत. आमची पुढील उद्घोषणा लवकरच.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात. मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
4: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती. पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे. पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
5: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
6: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले. तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला. या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
7: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
6: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ एका वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने आणि डिझेल 94.08 रुपये दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत

0: गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून एलपीजी खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा दुसरा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र स्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सय्यप्पा बाणगर आणि सहकारी यांनी गायलेलं श्री खंडोबाच्या लग्नाची कथा हे धनगरी गीत ऐकूया.

0: स्वतः मानव खंडाला मधल्या तळाला ह्या जंगल झाडीला दैत्य माजले होते हे बरे का?
1: दैत्य माजले, दैत्य मारला कुणी बाबा?
0: दैत्य मारण्याकरता भोळ्या शंकरानं खंडेरायाचा अवतार धरून बरे का?
1: अवतार धरून त्या मानव खंडाला
0: जेजुरी गडाजवळ येऊन दैत्य मारलं आणि त्या वेळेला
1: काय केले या
0: माळसा राणीला घेऊन त्या काळ जेजुरी गडा आला बरे का?
1: अगदी आनंदाच्या भरात जेजुरी गडाला लालू ते राजी करायला
0: एवढ्यात गावची लोक जमा गोळा होऊन जाऊन लागली होती बोलायला
1: बाबा जाऊन काय लागत सांगायला
0: वाघ जंगलातनं सुटल्या दे वाघ आम्हाला खायला लागल्या दे आमची जनावर मारतो ही बरे का?
1: हे जे बंदोबस्त काय तर तुम्ही करायला पाहिजे बाबा
0: एवढं म्हणताना खंडीरायानं आपला प्रधान संगतीला घेतला
1: आणि

0: बानुबातुड़ा संगती घेतला परदानाला घेऊन ब्रिका
1: आणि काही केलं
0: वाग मारू लागला ब्रिका
1: वाग मरदानाच्या वेळेला परदानाला लालता बोलायला
0: तान लागली आम्हाला ह्या वेळेला पाणी पाहिजे ही बाबा
1: पाण्याचं नाव घेताना गेला होता निघून बाबा
0: परदानाने झारी घेतली हाताला निघून लांब दूर पल्ल्याला
1: ह्या बानूच्या जवळ पाणी मागायला
0: एवढ्यात बानून काय करायला
1: काय केले बाबा
0: झारी बघून झारी घेतली हातात वाड्यामध्ये जाऊन बघती तर जारीचा लकलकाट उजेड पडलेला बघून ब्रिका
1: काय केले त्या भानून
0: मनाध्यानाचा विचार केला ही झारी असली तर पाणी पिणार कसला असेल
1: म्हणून विचार केला
0: म्हणून झारी आठून घेतली दुसऱ्या झारीत पाणी दिलं
1: पाणी बाबा दे

त्या भानून दुसऱ्या झारी मध्ये पाणी दियाला ती झारी प्रधानानं घेतली आणि निघून अगदी मात्र खंडीरायाच्या जवळ अंगाला जाऊन लागला होता खंडीरायाला पाणी देहिला खंडीरायाचा बाबा पाणी देताना झारी ओळखली झारी आपली नवं झारी कुणाची आणलं बाबा आपली झारी नवं म्हणलाय मला काय माहित नाही मला झारी आपली आत नेली आणि भरून दिली हा बरे का म्हणताना मी पाणी घेऊन आलो म्हणलं मला काय ओळखलं नाही तर एवढं म्हणताना खंडीरायाला एवढंच पाहिजे होत खंडीरायाला काय केलं त्या वेळेला प्रधानाला सांगितलं जा जेजुरीगडाला बानू माळसाचा सांभाळ कर जा बरे का सांभाळ कर जा म्हणून मी जातो झारीच्या स्वतःला म्हणून म्हणून खंडीराया बघा प्रधान गेला त्या माळसाजवळ खंडीरायाने काय करायला

0: खंडीरायानं सांगितल्या परमानंद निघून परदान गेला खंडीरायानं मनाचा विचार केला हवरी का
1: भाताऱ्याचं रूप धरून निघून कुठं
0: निघून माळसाच्या वाड्याला त्या धनगराच्या वाड्याला गेला माळसाला जाऊन काय लागला होता बोलाहिला
1: भूक लागल्या मला जेवायला वाड
0: जेवणाचं नाव घेताना माळसा काय लागेल ती बोलायला
1: काय बोलतो
0: बाबा तू काम काय करणार बरी का
1: जेवाय वाढते घरी धंदा काय करणार
0: एवढं म्हणताना
1: खंडी रायाना विचार गेला
0: आणि लागला होता बोलायला मी तुम्ही सांगेल ती काम करीन बरे का
1: कोणतं मी सांगा मी सोडत नाही काम करणार
0: एवढं म्हणताना
1: काय केलं
0: खंडी रायाला काय काम सांगा हिला
1: काय

0: गेलो आणि लागला होता वाडा लोटायला.
1: काम सांगितलं म्हणलं आपण वाडाचा लोटूया
0: म्हणून लागला होता वाडा लोटाय त्या वेळेला.
1: त्या वेळेला काय झाला परिकार त्या ठिकाणी आला
0: लग्ज्या लगी वाडा लोटून बांधला म्हणलं मला वाडायला पाहिजे ही ब्रिका.
1: काम धंदा केला म्हणला मला भूक लागल्या
0: बानून काय करणे करायला
1: काय केलो
0: कुत्र्यांच्या जी दूध घालत होती थक भात घालत होती ब्रिका
1: ती बागा ताटक
0: ते आणून त्या गाडग्यामध्ये ओतलो
1: हो
0: देवान बानूसाठी आनंदात ती खाल्ले हे ब्रिका.
1: आला असू दे म्हणला कसले तर भूक लागल्या पोटाला.
0: बानून विचार केला चार बाया लावल्या तरी चार गडी लावून तर वाडा इळभर लोटायचा होत नाही.
1: एका तासात वाडा लोटून टाकला.
0: काय तर चमत्कार म्हातारा म्हणून त्याला परत काय काम सांगायला.
1: काय सांगितले बाबा
0: माझी मेंढरे धुरांचा नदीला म्हणताना
1: अगदी बरका

0: फिरवून कळट गावरा आपटा हिजी बरी का
1: त्याला काय बा कपडे धुवायचे आणि मेंढरं धुवायला घालायचे
0: बाजूला लोक कपडे धुवत होते ती बघून जशी कपाड उचलून आपटल्या तशी अपरमान बरी का
1: मेंढी पाण्यात बुडवायचा खडका मध्ये आपटायचा
0: एवढ्याच बहानून विचार केला सकाळ जर ना मेंढका मेंढर धुतो या
1: अजून त्याची मेंढर धुवायचे नाहीत म्हणला
0: म्हणून भाकरी घेऊन मागेटनं जाय हला
1: बानो निघून गेली नदीला
0: तेवढ्यात काय लागला होता खंडीराया बोलाहिला तू माझी मेंढर जगळी मारलीस बरी का
1: अरे पाक मेंढरा आपटून पाक मारून टाकलात
0: एवढं म्हणताना बानू का काय लागलता खंडीराया बोलाहिला
1: काही बरं
0: मला करून घेटा असेल तर तुझी मेंढर सगळी उठवतो
1: सगळं जिवंत करून देतो
0: हो जिवंत करून देतो
1: एवढे म्हणताना
0: बानू कबूल झाली त्या वेळेला तर ते लग्न लावाहिला
1: अगदी खंडीरायाचं भानूचं लग्न लागलं
0: बानूला घेऊन जेजुरगडाला येऊन लागला राज्य करायला
1: अगदी आनंद

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पूर्णिमा मोडक यांच्या स्वरातील एम पी भावे यांची स्वररचना.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया बाब बोरकर यांनी लिहिलेलं गाणं. गायिका आहेत अलका सोवनी.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आज नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मणिप्रसाद यांचं गायन ऐकूया. राग शिवकंस, विलंबित बंदिश, एकतालात आहे, बोल आहेत सजन मन आज. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे, बोल आहेत मोरा जिया नाही लागे. हार्मोनियमवर साथ दिली आहे दीपक कुमार यांनी. तर ऐकूया पंडित मणिप्रसाद यांचं गायन, राग शिवकंस.

0: श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मणिप्रसाद यांनी गायलेला राग शिवकंस ऐकला. यांना हार्मोनियमची साथ दिली होती दीपक कुमार यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नभोनाट्य आनंद ओवरी. या नभोनाट्याचा भाग पहिला.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य आनंद ओवरी. आज ऐकूया भाग पहिला. लेखक दीबा मोकाशी. सहभाग किशोर कदम आणि गजानन परांजपे. सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया आनंद ओवरी.

तुका तुका हरवला तो दिवस, तुका हरवला तो दिवस सोमवार होता. फाल्गुन वद्य द्वितीया होती. अजून पहाटे रानात धुकट हवा होती. त्या दिवशी शेणगुठा उरकून दूध काढून दिवसाचा पहिला प्रहर संपता संपता मी रानात गवताचा भारा आणायला गेलो. बरोबर भाकरी बांधून घेतली होती. मूळ स्थळ ज्याचे गोमतीचे तिरी तो हा सारी दोरी खेळवितो. वेळाचा हात गवतावर सपसप सपसप सपसप चालला होता आणि अधूनमधून मी स्वतःचे पूर्वीचे रचलेले अभंग दंग होऊन म्हणत होतो, पण त्यातूनच प्रपंचाचे विचार मध्ये मध्ये घुसत होते. रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातल्या प्रश्नांचा विचार फार चांगला होतो. कोंडलेले संताप निराशा यांना बडबडून वाट करून देता येते. आता गवत कापताना माझं तेच चाललं होतं. मी माझ्या बायकोला समजवत होतो, वहिनीची तुकाच्या बायकोची समजूत काढत होतो, दुकानाचे विचार मनात होतेच. गाठीशी असलेल्या तोटक्या द्रव्यामध्ये संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत होतो.

0: आणि गेले काही दिवस तुकानं जो वैकुंठाचा टकळा सुरू केला होता तोही काही मनातून जात नव्हता। दादा ए तुका दादा, अरे तू प्रपंचात थोडं जरी लक्ष घातलंस तरी आपण किती सुखी हो। तुका पांडुरंग पांडुरंग, गेले काही दिवस तुका तसा प्रपंचाला निरुपयोगी झालेला होताच, पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा आवेग वाढला होता। जगाची शुद्ध हरवल्यासारखंच त्याचं झालं होतं। भजन गाताना इतकं बेभान मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं। कधी नव्हे एवढी आर्तता त्याच्या अभंगात आलेली होती आणि त्या आर्त अभंगांचे शब्द मानगुटीवर बसल्यासारखे मनाला सोडवत नव्हते। पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे त्वरे, मुकुट कुंड लांचा दीप्ती तेजे लोपला कबस्ती, मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती टोळस साजिरी। हे काना सावत, अरे काना, अरे हा तुझा मार्ग नव्हे, हा माझा मार्ग नव्हे, मग हा मार्ग तुकाचा आहे का? कुणी ठरवला हा मार्ग तुकाचा? कधी? मी आठवायला लागलो, लहानपणी तुका आमच्या बरोबर आमच्या प्रमाणेच सगळे खेळ खेळलेला होता, मग तो दुकानात पसायला लागला, मग आमचे आई वडील केले। आणि हे सगळं आठवता आठवता तुकानं जे आपलं चरित्र सांगितलं होतं ते आठवायला लागलं। चरित्र सांगण्याचा तो प्रसंग आमच्या आनंदोरीवरच घडला। आमच्या देवळाच्या ओरीला आनंदोरी म्हणायचे। या इथेच आमचं बालपण हुंदडलं, मोठेपण गरजलं। या इथं इथं बसूनच तुका आणि त्याचे सहकारी अभंग संकीर्तन करायचे। एक दिवस रात्री कीर्तन संपलं, आणि सर्व सहकाऱ्यांनी आग्रह धरला,
1: तुकोबा तुमचं चरित्र ऐकायचंय, जरा बैजवार सांगा की।
0: तेव्हा तुकानं ते 15-20 अभंगातून थोडक्यात सांगितलं। ते अभंग मी गुणगुणायला लागलो आणि म्हणता म्हणता ते कशासाठी म्हणत होतो तेच विसरलो। हे असं होत कानोबा, हे असं होत, तुकाचे अभंग म्हणायला लागलं की तुम्हाला भान राहत नाही, नेहमीचा अनुभव। नाही, तुम्ही स्वतः अभंग रचलेले आहेत, तुकया बंधू म्हणून, कानोबा म्हणून। तुकाचे पाहून अनेकांनी रचलेले आहेत, रामा म्हणे, गोंद्या म्हणे, सालो मालो म्हणे, हे असं घराघराड कवित्व सुरू झालं तेव्हा मी सोडून दिलं। टळटळीत तुपार, त्या दिवशी मी दुपारपर्यंत रानात गवत कापलं, एका झाडाखाली बसून भाकरी खाल्ली, नदीवर जाऊन पाणी प्यायलो, एक वाळलेलं झाड दिसलं ते जळण्यासाठी तोडलं, गवताचा भारा बांधला, त्यावरती लाकडं आवळली आणि ती दोन्ही ओझी डोक्यावर घेऊन मी घराकडे निघालो। घरी येऊन दोन्ही ओझी बेड्यात टाकून मी घरात शिरलो। आत तुकाची बायको भिंतीला पाठ टेकून समोर पाय पसरून बसली होती। ती 6 महिन्याची गर्भार होती आणि तिच्या डोळ्यांना पाण्याची धार लागलेली होती। भिंतीला मान टेकवून समोर पाय पसरून हताश नजरेनं ती शून्यात पाहत बसलेली होती। काय झालं असेल ते मी ओळखलं, तुक्या नक्की पुन्हा कायम। गेले काही दिवस तुका आपल्याला वैकुंठाचं बोलावणं आलेलं आहे, आपण वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो असं गात गात बेभान होऊन घराच्या बाहेर पडत होता, आणि आता गर्भार असल्यामुळे त्याला शोधायला तिला डोंगर रानं तुडवता येत नव्हती, आणि म्हणूनच ती माझ्या येण्याची वाट पाहत बसली होती। तिनं माझ्याकडे एकदा

0: पाहिलं मात्र
1: भाऊजी
0: ती थकली होती. गर्भाचा भार वाहून, तुकाच्या आयुष्याचं ओझं वाहून. इतक्यात माझ्या बायकोनं पुढे येऊन सांगितलं,
2: अहो तुका भाऊजी काल जे कीर्तनाला गेले ते अजून आले नाहीत. मुलं देवळात पाहून आली होती, तुका भाऊजी तिथं बी नव्हते.
0: हातातलं वेळा कोणाड्यात सारून खोवलेलं धोतर तसंच ठेवून मी बाहेर आलो. तुकाची टाळगोदडी जागेवर नव्हती, म्हणून मग आनंद ओरीवर आलो. दादाची टाळगोदडी तिथंही दिसे ना, म्हणून मग पांडुरंगासमोर आलो. पांडुरंगा, दरवेळी ह्याचंच नाव घेत तुका कुठंतरी जाऊन बसतो. आता ह्यानंच त्याला शोधून काढाव. ए, तू कोण आहेस रे? कुणी आहेस का? सारखा आमच्या संसारात अडथळे आणतो आहेस. तुका तुझ्या माग, मी तुकाच्या माग किती दिवस घालणार हा गोंधळ? आ, गवताचे भारे आणायचे कुणी? साठवायचे कुणी? शेतावर कुणी जायचं? दुकानावर कुणी बसायचं? दूध कुणी काढायची? या घराचं कसं होणार? काय रे, सहा महिन्याच्या गर्भारणीला का तिच्या नवऱ्याला शोधायला बाहेर थाटणार? आणि तिला गर्भ तरी का राहावा? देवळातून बाहेर पडून जवळजवळ धावतच मी गावातल्या रस्त्यातून निघालो. तू का? ओ काका, तुकाला कुठं पाहिलं का? दादा, एव्हाना लोकांना त्याची सवय झालेली होती. कुणीतरी एखादा म्हणायचा
3: काय कान्या, हरवलं वाटत तुक्या पुन्हा.
0: आणि त्याला शोधून काढून घेऊन आलो की म्हणायचा
3: काय, सापडला वाटत तुक्या.
0: हरवला का आणि सापडला का, या दोहोंमध्ये काय काय होत होत त्यांना काय ठाऊक. एक दिवस सापडणार नाही ना तेव्हा नाही पण यांना काय करणार, यांना काही करणार नाही. आजवर जे गेले त्यांना लोक विसरले, तुकालाही विसरतील. परमेश्वराचं राहत गाडग इतकं जबरदस्त फिरताय. तुका, मी जवळजवळ धावतच इंद्रायणीवर आलो. एका कातळावर उभा राहिलो. दुपारच्या उन्हाची स्तब्धता इंद्रायणीवर पसरलेली होती. इंद्रायणीचा प्रवाह चकाकत वाहत होता. तुका, दादा, तुका दादा रे. मग मी तसा चाकात येते थांबत थांबत काठाकाठानं पुढं मागं धावत, श्वासासाठी तपकत, जिथे जिथे डोहामध्ये धोका ठाऊक होता तिथे लवून पाहत, प्रवाहावर काही तरंगत येताना दिसलं की धडधड त्या छातीवर हात देत. मी किती वेळ शोधत होतो कुणास ठाऊक. संध्याकाळ झाल्यावर मी थकून एका कातळावर बसलो. संध्याकाळच्या या प्रकाशात आम्ही तिघ भाऊ कितीदा तरी इथं असेच बसलोय. मला वाटतं संध्याकाळच्या त्या लाल प्रकाशातच आम्ही तिघे भाऊ मोठेपणी जसे घडणार होतो तसे घडलो. सावजी पुढे संसार मुक्त झाला आणि मी संसाराच्या दरीवर ब्रह्मज्ञानाच्या फांदीला लोंबकळत राहिलो. आता जर तुका सापडला नाही तर तिघा भावातला मी एकटाच उरलो असं होईल. जे विठ्ठलाच्या मागे लागतात त्यांचं असंच होतं. ज्ञानेशाचं, त्याच्या भावंडांचं हेच झालं की नाही पण पण पण विठ्ठलाच्या मागे लागणं, विठ्ठलाच्या मागे लागणं म्हणजे तरी काय आहे. मिट्ट काळोक, अंधारात आपल्याला दिसत नाही तरी सृष्टी चालूच आहे. आपल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही. आपला अगदी सख्खा भाऊ असला तरी या सृष्टीत नाहीसा होऊ शकतो. आणि सृष्टीला आई वडील नाहीत, भाऊ बहीण नाही, कोणाचं काही नाही. मग सृष्टीला कोण आहे?

विठ्ठल, तो क्या चाहतो लाड़का विठ्ठल? यही तो कातळावर बसल्यावर वाटणारी ती बालपणाची भीती कुठे गेली? नाही आहे ना, भीती आहेच, फक्त तिची रूप बदललेली आहेत. तुकाचं काय चाललंय याची भीती, योगक्षेम कसा? घरी सगळे काळजी करत असतील, वहिनीचा जीव अर्धा झाला असेल, लेकरांना जवळ घेऊन दोन्ही पायापास. आता वहिनीला घरी जाऊन काय सांगू? वहिनी, तुका हरवला. तुका हरवला? नाही, पण कदाचित एव्हानं तुका घरी परतलाही असेल, तो माझी काळजी करत असेल, मला शोधायला कदाचित. संसारी माणसाच्या चिंता, संसारी माणसाच्या चिंता या अशा सतत पलट्या घेत असतात. एक दुसऱ्याची चिंता करतो, दुसरा पहिल्याची चिंता करतो. एकमेकांच्या चिंतेत राहणंच त्यांना आवडतं, तेव्हाच ते खरेच जगतात. नाही, पण गर्भार बायकोची पर्वा न करता तुकानं हे असं निघून जावं. तुका दादा, घराशी पोहोचताच माझ्या लक्षात आलं की तुका परतलेला नाही. उघड्या दारातून आतली दिव्याची लाल चोत दिसली, माझे हातपाय कळाले. किती हौसेनं, अनेकदा आम्ही आमचं हे घर रंगवलंय, सारवलंय, तुळय खांबांना तेल पाणी केलंय, आणि आता या घरात माझी बायको मुलं आहेत, तुकाची बायको मुलं आहेत, तरी ते किती उदास वाटतंय. ताऱ्यांनी भरलेल्या काळ्या आकाशाखाली आयुष्यातली मागली सगळी वर्ष दाटून आली. रोज रोज आकाशात हेच तारे उगवले असतील, मावळले असतील, पण त्यांचं कधीच भान केलं नव्हतं. उगवेनात का वर तारे, असेना का वर आकाश? सूर्य चंद्र उगवोत मावळोत आम्ही या पृथ्वीवर किती आनंदात होतो. आम्ही मोऱ्यांची मुलं, महाजनांची मुलं, आम्हाला कधी काही कमी पडण्याचं कारण नव्हतं, कुठलं दुःख होण्याचं कारण नव्हतं. आता ज्या बैलगाडीच्या जोखडावर मी बसलो होतो, ती बैलगाडी आम्ही तिघा भावांनी रात्रभर जागून रंगवलेली होती. याच बैलगाडीत जत्रेला जाताना झडपा लावून आम्ही सगळ्यात पुढे राहिलेलो होतो. ही बैलगाडी अशी गावातून जायला लागली की लोक टकामका आमच्याकडे पाहत राहायचे. आम्हा तिघा भावांचा एक एक बैल लाडका होता. आणि मी आहे, लहानपणीच आम्हाला केव्हा तरी कळलं की आम्ही शूद्र आहोत, जातीनं कुणबी आहोत, आणि आमचा धंदा वाण्याचा आहे. आम्हाला हेही कळलं की आम्ही आमची जात सांभाळली पाहिजे, हेही कळलं की ज्यानं त्यानं आपापली जात सांभाळली पाहिजे. आईनं आमच्यात महाजनकीचा अभिमान घातला, तर सावजीनं आमच्या मोरे घराण्यात चालत आलेली विठ्ठल भक्तीची मिराशी आमच्यात भिनवली. आणि तुकानं तर आम्हाला आमचं बालपण दिलं. लहान भावाला मोठ्या भावात जे जे हवं असतं ते सगळं तुकामध्ये होतं. भल्या पहाटे अंथरुणातून उठून तोंड धुवून भाकर खाऊन तू बाहेर धावायचास, आणि तुझ्या मागे बाहेर पडायला माझी धावपळ व्हायची. आणि तू रस्त्यावर येतास बाळकृष्णामागे गोपांची मुलं यावीत, तशी घराघरातून मुलं बाहेर पडायची. विटीदांडू तुझा आवडता खेळ, तसे सगळेच खेळ तुझे आवडते होते. गावच्या मुलींबरोबर आपण वारुळाची पूजा करायला जायचो, त्या गाणी म्हणत पुढे जात असताना आपण मागे दगडादगडी खेळायचो, त्या म्हणत असलेली सगळी गाणी तुला पाठ. एवढंच काय, पहाटे उठून बाया ज्या जात्यावर ओव्या म्हणायच्या त्याही सगळ्या तुला पाठ. आम्हाला तुझं खूप नवल वाटायचं. श्रावणात झाडांना बांधलेल्या हिंदोळ्यावर तू सगळ्यात उंच झोके घ्यायचास, आणि मुलींना घाबरवून सोडायचास. झोका हवेत उंच गेल्यानंतर खाली येण्यापूर्वी क्षणभर हवेतच थबकतो, तेव्हा खरी मजा येते असं तू म्हणायचास. तेव्हा नक्की काय वाटतं सांगता येत नाही कान्ह्या. दादा, तू मला एकदा बेभान अवस्थेत डोंगरावर सापडला होतास, तेव्हा तुला हीच भावना झाली असेल का रे? जोखडावरून उठून मी घरात आलो. एखाद्या अपराधी माणसासारखा तुकाच्या बायकोच्या अंगावरून मी झरकन पुढे निघून गेलो. स्वयंपाकघरातली चूल आमची दोन्ही लहान मुलं बायकोनं कोपऱ्यात गोधडी अंथरून झोपवलेली होती.

0: मी पुढे उन चूल पेटवायला लागलो. मागोमाग माझी बायको आली. माझ्या हातातले चुलीतले फाटे घेत तिने हळूच मला विचारलं,
1: अहो काय झालं, सापडले का भाऊजी?
0: नदीवर जाऊन आलो, डोंगरावर जाऊन येईन उद्या.
1: भाऊजी सापडायचं नाहीत, मागच्या जन्मीच्या कोणत्या पापामुळे या वेड्या घरात येऊन पडले कोणास ठाऊक. तुम्ही मात्र वेडे होऊ नका, तुम्ही नाही होणार वेडे. अहो अहो सोडूया आपण हे गाव, या घराला विठ्ठलाचा शाप आहे शाप.
0: काय म्हणालीस तू, काय म्हणालीस, विठ्ठलाचा आणि शाप? गप्प बसरांडे. अपरात्रीच मी केव्हा तरी जागा झालो ते तुकाचं स्वप्न पडून, आणि मला स्वप्न पडलं होतं ते तुका पेढीवर जायला लागला त्या पहिल्या दिवसाचं. भल्या पहाटे उठून स्नान करून कपाळाला गंध लावून फेटा बांधून असा लांब अंगरखा घालून तुकाना आधी देवांना नमस्कार केला, मग वडील माणसांना केला, आणि मग वडिलांबरोबर तो दुकानाच्या दिशेने निघून. तुका, ए तुका, तुका, ए तुक्या शेठ. पांडुरंग, खरं सांग तुका, 13व्या वर्षी आईटदार फेटा बांधून तू व्यापार उदीम करायला लागलास तू हौसेनच की नाही? सावजीनं दुकान सांभाळणार नाही असं म्हणताच तू किती सरसावून पुढे आलास. सावजीचं वैराग्य तुला काहीसा वेडेपणाच वाटला होता. कर्ज कुणाला द्यायचं कुणाला नाही ते वसूल कसं करायचं, सावकारी डावपेचात तू तयार झालास. तुरा उगवलेल्या कोंबड्यासारखी व्यवहार कळला आहे याची जाण तुझ्या प्रत्येक शब्दात दिसायला लागली. माणसाच्या जगण्यातली धडपड तुला नीट कळली. तुझं नाव पार त्या पुण्यापर्यंत केलं. तुझी पहिली बायको दमेकरी होती, तिच्यापासून तुला मूल होऊ शकणार नाही असं आपल्या बाबांना वाटलं म्हणून त्यांनी तुझं दुसरं लग्न करून दिलं. तुझी दुसरी बायको श्रीमंत घरची होती, विशेष म्हणजे शरीरानं सुदृढ होती. ती तुला इतकी आवडली नाही पण तिच्यापासून मिळणाऱ्या शरीर सुखाचा मोह तुला कदापि आवरता आला नाही तुका, कबूल? अरे सावजीनं सारे भोग नाकारले तू सारे भोगलेस.
2: पडिले दूर देश मज आठवे मानसे, पडिले दूर देश.
0: खरं तर घरातला मोठा मुलगा म्हणून सावजीनं दुकान सांभाळायला पाहिजे बरोबर आहे, पण त्यानं स्पष्ट नकार दिला आणि तो भजन
2: कष्ट होता जीवासे. नको नको
0: तो सगळा काळ सावजीची बायको कुठं होती? ती कधी होती का आपल्या घरात? खरं तर ती सगळ्यात जास्त लक्षात राहायला हवी होती, कारण आपल्या घरात विठ्ठलाचा पहिला बळी ती होती. सावजीनं तिच्याशी कधी नवऱ्याचं नातं

0: टोकाची शेवटची वर्ष गूढ होती, सावजीचा आरंभच गूढ होता. दुसरी कसली जाण येण्यापूर्वी सावजीला विरक्तीची जाण कशी काय आली असेल? एखादं इंद्रिय नसावं तसं त्याला ऐहिकतेचं इंद्रिय जन्मतःच नव्हतं का? किती विचित्र. आम्हाला सावजी कधीच कळला नाही, त्याच्या बायकोलाही कळला नसावा. मला आता भीती वाटते की कुठल्याही अंधाऱ्या कोपऱ्यातून सावजीची बायको अचानक पुढे येईल आणि हरवलेला तुका न सापडलेल्या आमच्याकडे पाहून करुण हसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी दादाला शोधायला परत बाहेर पडलो. माझ्या हातातली खुळखुळ्याची काठी आपटत मी 550 पावलं गेलो असेन तोच गावातला वेडा म्हातारा जन्यासमोर उभा.
1: हरवला हरवला, तू क्या पुन्हा हरवला?
0: त्या वेड्याचं आणि आपलं काहीतरी नातं असल्याचा तुका नेहमी बोलायचा ते मला आठवायला लागलं. तो घटका घटका त्या वेड्याकडे टक लावून पाहत बसायचा. एकदा त्याच्याकडे पाहत तुका दादा मला म्हणला,
2: कान्ह्या, हा जन्या वेडा असला तर सगळ्यांनी वेडं व्हावं. वस्त्र प्रावरणांसाठी आम्ही तगमगतो तर शरीराला लंगोटी सुद्धा पुरते हे त्यानं दाखवून दिलंय. बायको मुलं मित्र परिवार यांच्या मायेशिवाय जगता येतं हे त्यानं आम्हाला शिकवलंय रे. राहायला प्रासादाची गरज नाही, वर निळा आकाशही पुरतं हे त्यानं सिद्ध केलंय. पोटाला भाकरी कालवणच लागते आणि दिवसातून 3 वेळा लागते हे सुद्धा त्यानं खोटं ठरवलंय. कान्ह्या, त्यानं मला शिकवलं की जे जे आपण मूल्यवान मानतो ती ती माया आहे, त्याला देव सुद्धा लागत नाही जगायला. काय सांगावं, आपण जगतो ते खोटं असेल त्याचंच खरं असेल. तो आपल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना?
0: तो आपल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना? पांडुरंग तुका, पळसामध्ये तांबडी कोवळी पालवी फुटायला लागली, करवंदी हिरव्या व्हायला लागल्यात. दादा दादा, ही सृष्टी बघ कशी आनंदात नाचते आहे. या सृष्टीचं हे वैभव पाहून तूच अनेकदा वेडा झालायस आणि तीच सृष्टी सोडून तू निघून गेलास. मला खरंच वाटत नाही या सृष्टीचं मला काय आहे कान्ह्या असं तू म्हणूच शकणार नाहीस, कारण या सृष्टीमध्ये आमच्या कुणाही पेक्षा तू जास्त रमला होतास. संसारात तुला जास्त आसक्ती होती. दुसऱ्या लग्नाच्या वेळेला तू हौसेनं मिरवलास, बैलावर गोणील लादून व्यापाराला गेलास, आमच्यासाठी बासणं घेऊन आलास, आपल्या कुलदैवतांचं तू करत होतास, तो सुद्धा एक व्यवहाराचाच भाग होता. आम्हा चार चौघांसारखी तुझी देवावरली श्रद्धा व्यवहार मिश्रितच होती रे. मग तू नेमका केव्हा बदललास? आपलं सगळं घरच बदललं. एखाद्या झाडाची फुलं गळावीत, मग पानं गळावीत, मग फांद्याही शुष्क व्हाव्यात, तसं आपल्या घराचं झालं. आपलं घर नेमकं केव्हा रे आपलं घर बदललं? मृत्यू. मृत्यूनं कुणाची घरं बदलत नाहीत, पण आपलं बदललं. आधी वडील, मग आई, मग सावजीची बायको. सावजीची बायको गेली बिचारी दुःखातून सुटली एकदाची, पण एखाद्या घरात कोणी विरक्त निघत नाही का? आणि आणि आईबाबा जातातच प्रत्येकाचे केव्हा ना केव्हा. आणि दुष्काळ जो पडला तो एकटा मोरे घराण्यावरच पडला का? सबंध देहूवर, सबंध प्रांतावर पडला. प्रत्येक घरात कुणी ना कुणी उपाशी मेलं, कुणाचं दिवाळं निघालं. मग आमच्याच घरात हा सावजी, हा तुका का निर्माण व्हावेत? तुका तुकाला शोधताना मी मुद्दाम रुळलेली पायवाट सोडून आडवाटा जवळ केल्या. माझी खात्री होती की इथंच कुठंतरी जाळीत किंवा खबदाडात तुकादादा मला सापडणार. मी डोंगर चढून माथ्यावर आलो. तुकादादा नेहमी बसायचा त्याच्या जागेवर जाऊन बसलो.
3: आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग पहिला आता आपण ऐकलात. लेखक दीबा मुकाशी. सहभागी झाले होते किशोर कदम आणि गजानन परांजपे. संगीत उपेंद्र आरेकर आणि आशुतोष जोशी. गायक उद्धव गोळे, शशिकांत भोसले आणि विजय जगताप. सादरकर्त्या गौरी लागू.
4: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील

0: तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
2: श्रोतेहो ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.